सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 एफ एम, आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 10 भाद्रपद, शके 1948, 1 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी प्राजक्ता मुळेकर आपलं स्वागत करते. या सभेची सुरुवात करूया मंगल अशा सनई वादनानं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकार्यांनी सनईवर वाजवलेली ललत पंचम या रागातली धून श्रोते हो आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम वंदनवार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: 6:30 आणि 10 सेकंद झाली आहेत.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
6: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
9: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
10: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: श्रोते हो, आपण जे खातो तेच आपल्या आरोग्याची दिशा ठरवतं. पण आपल्या रोजच्या ताटामध्ये शरीराला आवश्यक असलेलं सगळं पोषण असतं का? संतुलित आहार म्हणजे काय? लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटाच्या पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या का असतात? महिलांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहारात कोणते बदल आवश्यक असतात? कुपोषण म्हणजे काय? अशा विविध प्रश्नांची सोपी उत्तरं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणामध्ये सहभागी होऊया. दिनांक 1 सप्टेंबर रोजी 3:30 ते 4 या वेळेत पोषणाचा मंत्र, निरोगी जीवनाचं तंत्र याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर भाग्यश्री लहाने मुंडे. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:35 रामचरित मानस आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: पुणे विविध भारती 101 FM सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध

0: आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
0: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
0: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या 7व्या अध्यायातला हा पहिला श्लोक. याचा अर्थ असा, श्री भगवान अर्जुनाला सांगतात, हे पार्था, तू माझ्या ठिकाणी आपलं मन अनन्य भक्तीनी आसक्त करून आणि अनन्य भावानी माझा आश्रय करून योग साधन करत असताना सर्व विभूती, बल, ऐश्वर आदी गुणांनी युक्त आणि सर्वांचा आत्मारूप असलेल्या मला ज्या प्रकारे निसंशयपणे जाणशील ते ऐक. या श्लोकाविषयी गीताईमध्ये विनोबा म्हणतात, प्रीतीने आसरा माझा घेऊनी योग साधित जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित. या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. परमात्म्याचं यथार्थ रूप कसं आहे याविषयी या अध्यायात भगवंत सांगणार आहेत. कारण मागच्या अध्यायात म्हणजे आत्मसंयम योगाच्या अखेरीला भगवंतांचं वचन होतं की श्रद्धावंत योगी माझ्याशी तद्रूप होतो, माझं सत्य स्वरूप तोच जाणतो. हे ऐकून अर्जुनाची जिज्ञासा चाळवली गेली. त्या परमात्म्याचं समग्र रूप कसं आहे हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा झाली आणि त्यामुळेच भगवंत ज्ञान विज्ञान योग सांगताना आपल्या काही विभूती सांगणार आहेत आणि सर्वाभूती स्थित असणाऱ्या परमात्म स्वरूपाची महतीही सांगणार आहेत. यात सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रूप आहेत. त्याचप्रमाणे परा आणि अपरा प्रकृती याविषयी सविस्तर विवेचनही आहे आणि पहिल्या श्लोकात या संपूर्ण विषयाची प्रस्तावना करतायत. भगवद्गीतेतला महत्वाचा उपदेश या अध्यायात स्पष्टपणे आलेला आहे. मात्र त्यासाठी पूर्णपणे मन लावून हा उपदेश ऐकायला हवा. या श्लोकातला पहिला शब्द आहे मय्यासक्त, म्हणजे मयी आसक्त, म्हणजेच तुझी सारी आसक्ती माझ्या ठाई असू दे. याचं स्पष्टीकरण देताना माऊली ज्ञानेश्वर एक सुरेख दृष्टांत देतात. ते म्हणतात, मज समग्र आते जाणती ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझ सांगेन ज्ञान तैसे विज्ञानेसी. अर्जुना, तू आता खरोखर योगाच्या ज्ञानाने युक्त झालायस. आता तुला मी संपूर्णपणे प्रपंच ज्ञान आणि स्वरूप ज्ञान समजावून सांगेन. तळहातावर घेतलेलं रत्न जसं सर्व बाजूंनी निरखता येतं त्याचं संपूर्ण ज्ञान होतं तितक्या समग्रतेने मी तुला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐक. आत्तापर्यंत झालेल्या 6 अध्यायात जीवसत्तेवर म्हणजे त्वम या पदावर विशेष प्रकाश टाकला होता. मात्र आता या अध्यायापासून

या पदाविषयी अधिक विवेचन येणार आहे. त्यामुळेच या ज्ञानविज्ञान योगाच्या पहिल्या श्लोकापासूनच भगवंतांचा रोख बदलल्याचा ध्यानात येतं. यात 7 ते 12 या अध्यायांमध्ये परमात्म्याच्या रूपाचं समग्र दर्शन विविध कोनांमधून पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळेच आतापर्यंत आसक्ती सोड असं सांगणारे भगवंत मय्यासक्त म्हणजेच माझ्यामध्ये आसक्ती ठेव असा शब्द वापरतात. याचाच अर्थ प्रपंचाची आसक्ती नको परंतु परमार्थाची ओढ असावी असं सुचवत आहेत. आणि म्हणूनच ज्ञानाच्या जोडीला विज्ञानाचाही स्पष्ट उल्लेख करत आहेत. कारण या विश्वात ज्ञान आणि विज्ञान हातात हात घालूनच येतात. ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानही जाणून घ्यायला हवं. आणि एकदा का ज्ञान आणि विज्ञानाच्या सीमारेषा स्पष्ट झाल्या की मग निराळ जाणण्यासारखं काहीच उरत नाही. एकदा का मूलतत्व समजलं की त्याची नानाविध रूप समजणं फारसं कठीण नसतं. मातीचं यथार्थ ज्ञान झालं की मातीपासून तयार झालेल्या सगळ्या वस्तूंचं ज्ञान सहज होतं. मग ती इवलीशी पणती असो किंवा भला मोठा रांजण, उद्यानातील कुंडी असो किंवा घरातली फुलदाणी, तत्व एकच, आकार मात्र निराळे. सोन्याचं तत्व समजलं की मग त्यापासून झालेले अलंकार देखील त्याच तत्वाचे आहेत हे समजतं. एकदा काय झालं, पूर्वी श्रीमंत असणाऱ्या एका आसामीवर काळाच्या ओघात विपन्नावस्था आली आणि म्हणून त्यांनी घरातल्या चीजवस्तू हळूहळू विकायला काढल्या. एकदा तो सराफाकडे देवघरातला सोन्याचा गणपती आणि उंदीर घेऊन विकण्यासाठी गेला. सराफानी गणपती आणि उंदीर एकाच पारड्यात टाकल्याचं पाहून त्या व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं. गणपती हा तर पूजनीय देव आणि उंदीर हे तर त्याचं वाहन, या दोघांना सामान्य न्याय कसा लावता येईल असा त्याचा प्रश्न होता. परंतु सोनाराच्या दृष्टीने आकाराला काहीच महत्व नव्हतं. मोल होतं ते त्यातल्या सोन्याचं, त्यामुळे त्यांनी जेवढं वजन भरलं तेवढे पैसे दिले. इथे या उदाहरणात सोनाराची जशी समदृष्टी होती तशीच अध्यात्म मार्गामध्ये संतांची असते. त्यांना प्रत्येक जीवामधील चैतन्य जाणवत असतं, त्यातलं ब्रह्मतत्व दिसत असतं. म्हणून तर शांती ब्रह्म अशा एकनाथ महाराजांनी कावडीतलं गंगाजल गाढवाला पाजलं. त्यांना ते गाढव गाढव या रूपात दिसलं नाही, त्यांना तिथे ब्रह्मसाक्षात्कार झाला. हे आहे त्यांचं समदर्शित्व आणि समवर्तित्व. विविधतेने नटलेल्या या विश्वात त्यांना केवळ ब्रह्माचं दर्शन घडलं. एकमेवा द्वितीय ब्रह्म, भिन्न भिन्न पदार्थांमध्ये नित्य असणारं ते अविभक्त तत्व, त्याचा परिचय करून द्यायला भगवंतांनी या श्लोकापासून सुरुवात केलेली आहे. हे गुह्य ज्ञान आहे असं हे रहस्यमय ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगतायत. कारण अर्जुनाने आतापर्यंत जे काही प्रश्न शिष्यभावाने विचारलेत ते अतिशय समर्पक आहेत. अशा प्रश्नातून त्यांनी त्याचा अधिकार सिद्ध केलाय आणि म्हणूनच भगवंत अर्जुनाला काहीही शिल्लक न ठेवता ज्ञान देत आहेत. वस्तुत ईश्वर अव्यक्त आणि अचिंत्य असताना देखील त्याचं समग्र ज्ञान भगवंत करून देत आहेत. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य मैत्रीयी संवादातला मंत्र हे सांगतो, आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. याचा अर्थ असा आहे, अरे साधका, आत्म्याला पहा, त्याचं वर्णन ऐक, त्याचं मनन कर आणि त्याचा निदिध्यास घे. इथे या ज्ञानविज्ञान योगाच्या अगदी सुरुवातीला भगवंत अर्जुनाला संदेहरहित होऊन ईश्वर स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान होणं संभवनीय आहे अशी ग्वाही देत आहेत. हे भगवंतांचं अभिवचन आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक एकाग्रता, समर्पण आणि त्यामुळे होणारं पूर्ण ज्ञान याचं महत्व सांगणारा श्लोक आहे. आजकाल कोणत्याही विषयाचं ज्ञान करून घेण्यासाठी लागणारी चिकाटी, एकाग्रता, समर्पण हे कमी पडतं असं लक्षात येईल. किंवा सखोल अभ्यास, माहिती करून घेण्यापेक्षा थोडक्यात माहिती घेऊन मला सगळं समजलं हे सांगण्याची धडपड चालू असते. एखाद्या विषयाचा सर्व बाजूंनी आणि सखोल अभ्यास करायचा तर मनाची पाटी कोरी असायला हवी, एकाग्रता असायला हवी, तर तो विषय आपल्याला नीट समजायला मदत होईल. एखादा चित्रपट आपल्याला आवडला असं आपण म्हणतो तेव्हा तो पूर्ण बघितलेला असतो. पण एखाद्या पुस्तकाच्या बाबतीत खरंच असं होतं का? कधी कधी ते पूर्ण न वाचताच काही पानं चाळून आपण आपलं मत व्यक्त करतो. कारण त्या पुस्तकाविषयी पूर्ण ज्ञान आपण करूनच घेत नाही. प्रत्येक विषय जाणून घेण्यासाठी चिकाटी, एकाग्रता, समर्पण हे असणं आवश्यक आहे. हे गुण वापरून एखाद्या विषयाचा अभ्यास करून पाहूया, नक्कीच पूर्ण ज्ञान झाल्याचं समाधान मिळेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672। श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे, विविध भारती 101 FM। श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत।
4: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा।
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे, विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम भुले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता आमच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903. आता सविस्तर बातम्या. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित राहिलेल्या, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी असलेल्या किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाला आहे असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदार केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. भटक्या आणि विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. महाराष्ट्राची ओळख जातीपंथावरून न होता स्वप्नांवरून ठरावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विमुक्त जाती दिनानिमित्त पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते काल बोलत होते. या समाजातील कोणत्याही बालकाचं शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ नीलम गोऱ्हे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. देश पेट्रोल डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील असंही फडणवीस म्हणाले. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत, तसंच राज्यघटनेचाही गैरवापर केला जात आहे असा आरोप त्यांनी केला. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातले भाजपाचे मंत्री आणि पदाधिकारी तसंच सुमारे 3,500 कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं उत्सव साजरा केला पाहिजे हे फक्त पुणेकर करू शकतात. तेव्हा माझं पुणेकरांना आव्हान आहे की या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेश उत्सव कसा साजरा होतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशातील सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रातील परिसंस्था बळकट करण्यासाठी 1,27,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सेमिकॉनच्या दुसऱ्या टप्प्याच्या योजनेची अधिसूचना काल जारी केली. यामुळे आगामी काळात जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठेत भारताचा वाटा जवळपास 10% जाईल आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारत अधिक महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. नवी दिल्ली इथं काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
2: फैब्रिकेशन में, पैकेजिंग में, इक्विपमेंट में, मटेरियल्स में, इन सब में ट्रेनिंग दी जा रही है और जिस तरह का इकोसिस्टम बन रहा है बहुत जल्दी 50-60,000 डायरेक्ट जॉब्स हर साल इसमें क्रिएट होंगे. ऑलरेडी डिजाइन में

0: 50-60 हजार डायरेक्ट जॉब्स क्रिएट हो रहे हैं अभी। मैन्युफैक्चरिंग में भी इतना लेवल का इसमें जॉब्स क्रिएट होंगे।
1: नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे। आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4200 पेक्षा जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे। भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत। दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत। राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे। त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यातील सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथं 3 ते 4 लाख शिवभक्त काल जमले होते। हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या दृष्टीनं ही रंगीत तालीम ठरली। परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैजनाथ मंदिरात तसंच बीडमधल्या कंकालेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेनं श्रावण सोमवार निमित्त काल कावड यात्रा काढली। या कावड यात्रेत 41 नद्या आणि 21 गड किल्ल्यावरील पवित्र पाणी आणण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले होते। हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या 50 माओवाद्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात काल सुरक्षितरित्या पाठवण्यात आलं। गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या उपस्थितीत एका समारंभात त्यांना निरोप देण्यात आला। आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य, शासकीय आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर प्रशासनानं रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करत आहेत। नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दीपला नाईक तांडा इथं काल झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर अन्य 6 जण जखमी झाले। हे सर्वजण कैलास टेकडी आणि सहस्रकुंड इथं दर्शन घेऊन परत येत होते। सर्व भाविक तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत। हवामान। राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध। 21% मतदारांची नावं वगळली। भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन। संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन। सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर। आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903 वर। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र। एफ एम बँड 101 MHz पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल। श्रोते हो, आता भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकूया।

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, FM बँड 101 MHz वर, हे आहे आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। सकाळचे 7:30 आणि 10 सेकंद झाली आहेत। आता ऐकूयात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, हे गाणं ऐकलं की शाळेचे जुने दिवस आठवतात ना. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, अहो इतकंच काय, शाळेच्या गॅदरिंग मध्ये सुद्धा हमखास हे गाणं असायचं, तेच हे गाणं. पण चित्रपट आठवतोय का तुम्हाला? बरोबर मंडळी, 1949 मध्ये बोस यांचा परिवर्तन हा बंगाली चित्रपट आला होता, त्याच चित्रपटाचा हा रिमेक होता. यात राजकुमार गुप्ता, अभि भट्टाचार्य आणि रतन कुमार यांनी भूमिका साकारल्या होत्या. आणि 1956 मध्ये झालेल्या तिसऱ्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जागृती या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. भट्टाचार्य यांना उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला. हा चित्रपट आजही भारतातील सर्वोत्कृष्ट बालकेंद्रित चित्रपटांपैकी एक मानला जातो. आणि म्हणूनच 70व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केलेल्या स्वातंत्र्य दिन चित्रपट महोत्सवात 14 ऑगस्ट 2016 रोजी हाच चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतोय 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या जागृती या चित्रपटाबद्दल. या चित्रपटातली गीतं लिहिली होती महान भारतीय गीतकार कवी प्रदीप यांनी आणि त्या गीतांना संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी. तुम्ही जे गाणं आत्ता आपण ऐकलं ना चलो चले मा, ते गायलं होतं आशा भोसले यांनी. असं म्हणतात मंडळी की या चित्रपटाचं मूळ नाव अजब तेरी सरकार असं होतं, नंतर ते बदलून जागृती असं ठेवण्यात आलं. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर काहीशा वेगळ्या धाटणीची ही कथा, ज्यात प्रेम नाही, कथा नाही, फक्त किशोरवयीन मुलं आणि शिक्षक यांच्या नात्यावर लक्ष केंद्रित केलेला हा सिनेमा. कथा ही पटण्याजोगी आणि विश्वासार्ह आहे. शिक्षक म्हणून आलेला शेखर लगेच सगळ्या मुलांना आपल्या बाजूने वळवू शकत नाही, त्यासाठी तो वेळ देतो, प्रयत्न करतो, काही वेळेला इतर सहकारी शिक्षकांचा विरोधही पत्करतो. मुलांना शिकवण्यासाठी चाकोरी बाहेर जाऊन विविध गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा ना मंडळी, 1954 साली त्या काळामध्ये अशी कथा चित्रपटातून मांडणं हे खरंच धाडस म्हणायला हवं, नाही का? चित्रपटांच्या या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात जागृती या चित्रपटातलं कवी प्रदीप यांचं आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेलं आणि हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाजलेलं गाणं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:40 झाली आहेत। आता ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत आणि यंदाचा म्हणजेच 2026 चा लोक

0: च्या वतीने दिला जाणारा आयकॉन्स ऑफ साऊथ महाराष्ट्र हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यांच्याशीच आपण गप्पा मारतोय. नमस्कार डॉक्टर चारुता.
1: नमस्कार.
0: आपण जेव्हा आयव्हीएफ बद्दल बोलतो त्यावेळेला या आयव्हीएफ द्वारे अनेक घरांमध्ये आज बाळाचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. हा प्रश्न मी एवढ्यासाठी विचारते कारण एक काळ होता की ज्यावेळेला फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करण्याची सुद्धा खूप गरज होती आणि त्या काळामध्ये अनेक जोडप्यांनी असं ऑपरेशन करून घेतलेलं आहे. पण काही कारणानंतर जर त्यांना असं वाटलं की अजून एक बाळ हवं आहे तर अशा वेळेला या फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशन नंतर सुद्धा बाळ होऊ शकतं का आणि त्याला आयव्हीएफ किंवा आययूआय ची टेक्नॉलॉजी मदत करू शकते का?
1: फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करताना ते नेमकं कुठे झालंय, कशा पद्धतीचं झालं आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झाल्यानंतर प्रेग्नन्सी देण्याच्या दोन पद्धती असतात. एक तर ते ऑपरेशन रिव्हर्स करायचं, ज्याला आम्ही ट्युबोप्लास्टी म्हणतो, ही एक पद्धती आणि दुसरं की त्या ठिकाणी काहीच बदल करायचे नाही आणि डायरेक्ट आयव्हीएफला जायचं. आता कसं असतं, हा डॉक्टर आणि पेशंट या दोघांचा हा डिसिजन असतो की नेमकं कुठल्या पद्धतीने पुढे जायचं. दोन्हीचे काही फायदे आणि काही रिस्क फॅक्टर्स सुद्धा असू शकतात. आयव्हीएफ लोक एकदम तयार होत नाही किंवा खर्च हा एक कन्सर्न असतो, पण माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की अशा वेळेला आयव्हीएफ करणं हे जास्त सेफर आहे. का मी ते तुम्हाला सांगते की कितीही आपण चांगल्या पद्धतीने केलं तरीही काही पेशंट्समध्ये ट्युबोप्लास्टीची सर्जरी झाल्यानंतर तिथे जो काही स्कार आहे किंवा तिथे जे काही आपण जोडल्याचे चिन्ह आहेत त्याच्यामुळे एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भनलिकेत राहिलेली प्रेग्नन्सी. काही काही पेशंट्समध्ये हे होतं, असा नियम नाही की सगळ्यांमध्ये होईल, पण जर झालं तर ते त्रासदायक भरपूर जास्त प्रमाणात ठरू शकतं.
0: अच्छा.
1: त्यामुळे डॉक्टर म्हणून माझा हा सल्ला राहील की अशा वेळेला माझं काम हे आहे की मी पेशंट्सला हे दोन्ही ऑप्शन्स देणं, दोन्ही ऑप्शन्सचे प्लस मायनस सगळ्या साईड समजवणं, त्याचे रिस्क काय आहे सांगणं, बेनिफिट काय आहे सांगणं आहे आणि त्याप्रमाणे जो आपण ऑप्शन चूज करतो त्याप्रमाणे पुढे जाणं. अजून एक यामध्ये वेगळा अँगल आहे. सध्या माझ्याकडे एक पेशंट आहे, तिच्या दोन्ही बाजूला 2 वर्षाच्या गॅपमध्ये एक टॉपिक प्रेग्नन्सी झाल्यात आणि त्यामुळे तिचे दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स काढल्या. सो अशा वेळेला जर आयव्हीएफ नसतं तर अशा जोडप्यांना प्रेग्नन्सी देणं हे इम्पॉसिबल होतं. त्यामुळे सायन्सची जर ही प्रगती झाली आहे तर आपण निश्चितच त्याचा फायदा का नाही करून घ्यायचा.
0: वा, नक्कीच या आयव्हीएफच्या तंत्रज्ञानानी प्रत्येक घरामध्ये एका चिमुकल्या हास्याची आस पूर्ण होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा श्रोते हो, आई बाबा होण्याचा आनंद अनुभवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: संकल्पना अमेय जोगळेकर, निर्मिती बाळ एम जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 झाली आहेत.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे, विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर IVF सेंटर शिरवळ.
0: छोट्या दोस्तांनो, आता ऐकूया संदीप खरे यांची रचना. त्यांच्याच स्वरात संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 7:50 झाली आहेत. ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना, गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पूना, गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज.
3: श्रोते हो, भारतात बहुधा प्रत्येक राज्यागणिक सोन्याच्या बांगड्यांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही बरीच व्हरायटी असते. हेच भारतीय सुवर्ण अलंकारांचं वैशिष्ट्य आहे. तर आज कलकत्ती बांगडी म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य कोणतं हे आपल्याला सांगणार आहेत पूना, गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
6: नमस्कार
3: मोडक सर. आतापर्यंत आपण खिळाच्या बांगड्या किंवा पैलू पाटल्या बांगड्या ह्याच्याविषयी माहिती घेतली. ह्या सगळ्या पारंपरिक बांगड्या झाल्या, पण आधुनिक काळात काहीतरी वेगळं डिझाईन हवं असतं आणि कलकत्ती बांगड्या असं आम्ही नाव ऐकलंय, तर वेगवेगळे पार्टिकल्स वापरून असं त्या बांगड्या केल्या जातात, तर याच्याविषयी आम्हाला डिटेल माहिती सांगा.
6: जनरली जे तुम्ही पार्टिकल म्हणताय त्याच्यामध्ये

0: जो असतो तो जास्त वापरला जातो आणि तो रवा वापरून त्यात डिझाईन क्रिएट केली जातात.
1: बरोबर.
0: आणि हे जास्त करून कलकत्ता साईडचे जे कारागीर आहेत जे बारीक काम करू शकतात आणि क्रिटिकल काम असतं तर ते लोक करतात. तर कलकत्ते बांगडी म्हणजे साधारणपणे त्यामध्ये रवा कामच असतं आणि तो रवा वेगवेगळ्या प्रकारे सेट करून त्यातून डिझाईन क्रिएट केले जातात. त्यामुळे त्या डिझाईनला लिमिट काही नाही. म्हणजे कलकत्ती बांगडी म्हणजे एक विशिष्ट डिझाईनच असं नाही, तर रव्यातून क्रिएट केलेली वेगवेगळी डिझाईन्स ते कलकत्ती बांगडी. कारण कलकत्ती बांगड्यांमध्ये सुद्धा परत बेस बांगडीचा असतो आणि त्याच्यावरती तो रवा काम म्हणजे ते सोल्डर करून केलं जातं. आणि 11 ते 12 ग्रॅम मध्ये एक बांगडी बनते, 15 ग्रॅम मध्ये पाटली बनते, कारण ते रव्याला जास्त वजन नसतं, अगदी बारीक ते असतं. त्यात कारागिरी आणि नक्षीकाम करण्याची मजुरीच जास्त असते. साधारणपणे याला मजुरी 14% असते, 12% ते 14% आणि दिसायला खूप छान दिसतं. कारण की त्यात पण दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात, रव्याला मॅट फिनिश करू शकता, बाकीच्या बेसला तुम्ही ग्लॉस करू शकता, याला पण बाजूनी तुम्ही ती काणस बांगडी सोल्डर करू शकता. तर अतिशय सुंदर दिसणाऱ्या या कलकत्ती बांगड्या आहेत. आणि यातला आणखीन एक जो प्रकार आहे तर चोटला नमुना असंच त्याला म्हणतात.
1: चोटला नमुना
0: तर ती कलकत्त्याच्या बाजूनीच बनून येते, म्हणजे त्या भागातून. तर तो जो रवा असतो बारीक बारीक, तर त्या रव्यानी आपली वेणी जशी घालतो आपण केसांची, तसं वेणी घातल्यासारखे ते पेड असे जे असतात तर तसे ते रव्यातून क्रिएट केले जातात. आणि साधारणपणे दर 1-2 सेंटीमीटर नंतर एक आडवी रेघ, दर 1-2 सेंटीमीटर आडवी रेघ, किंवा मग सलग ते पेडांचे आकार, असे दोन्ही प्रकार असतात. परत त्यातही दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात, की मधला जो रवा काम आहे त्याला मॅट फिनिश, बाकीच्याला ग्लॉस फिनिश, किंवा सगळं पूर्णच्या पूर्ण ग्लॉस फिनिश. आणि हे सुद्धा याला चमक खूप चांगली मिळते, कारण की ते जे पेडाच्या आकाराचे डिझाईन केलेलं असतं त्यात मी सांगितलं असं वेगवेगळी जर पॉलिश केली दोन प्रकारची तर ते स्पार्कल चांगलं होतं, चमकून चांगलं येतं. त्याची साधारण 14% ते 16% मजुरी असते. साधारणपणे 2 बांगड्या आणि आपलं 4 बांगड्या आणि 2 पाटल्या करायचं म्हटलं तर पाटली साधारणपणे 20 ग्रॅमची म्हणजे 40 ग्रॅमची आणि 12-1 ग्रॅमच्या बांगड्या म्हणजे ते साधारणपणे 28 ते 50 ग्रॅम, तर साधारणपणे 70-80 ग्रॅम पर्यंत 4 बांगड्या आणि 2 पाटल्या होऊ शकतात.
1: पुन्हा याच्यात वजनाप्रमाणे
0: आणि त्या त्यावेळेच्या किमतीप्रमाणे मजुरीची किंमत होणार, सोन्याची किंमत होणार, त्याच्यावरचा 3% GST होणार. तर या दोन्ही प्रकारच्या ज्या बांगड्या आहेत कलकत्ती त्या अतिशय सुंदर दिसतात आणि खुलून दिसतात, त्याला एक सौंदर्य आहे त्या बांगड्या.
1: बरोबर. मोडक सर, आज आपण आम्हाला कलकत्ती बांगडी म्हणजे नेमकं काय, त्याचं वैशिष्ट्य काय असतं, त्याची लोकप्रियता एवढी का आहे, या सगळ्याची खूप छान माहिती दिलीत. मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या स्मार्ट गुंतवणूकदारांची आम्ही करतोय स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट याबद्दल आपण आतापर्यंत बऱ्याचदा गप्पा मारत आलेलो आहे सर, पण आता म्युच्युअल फंडाचं पुढचं पाऊल म्हणजे सेबीनी काही वेगवेगळे प्रॉडक्ट आणलेले आहेत ज्याची मार्केटमध्ये बरीच चर्चा आहे, त्याबद्दल आपण या कार्यक्रमात आपल्या श्रोत्यांना

0: सांगूयात. पहिला प्रकार म्हणजे SIF. नेमकं हे काय आहे?
1: ग्रेट मॅडम, म्हणजे म्युच्युअल फंडच्या गप्पा आपण कायमच मारतो, आता त्याची पुढची स्टेप पायरी आणि जे सेबी वेळोवेळी प्रयत्न करत आलेली आहे की इन्व्हेस्टरच्या इंटरेस्ट मध्ये कसे निर्णय घेतले जावे, तर त्यातला आता हा इन्व्हेस्टमेंटचा एक नवीन जो प्रकार येऊ घातलाय किंवा आलेला आहे ज्याला SIF म्हणून संबोधलं जातं, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. आता काय ऍक्च्युली हे SIF आहेत किंवा याचे की फीचर्स काय आहेत? बेसिकली ह्याला किमान गुंतवणुकीचं लिमिट आहे.
0: ओके.
1: म्हणजे SIF मध्ये कमीत कमी आपल्याला 10 लाख रुपये गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. हे SIF कोण चालवतं? तर हे सगळ्या म्युच्युअल फंड कंपन्या चालवतात. हळूहळू एक एक कंपनी त्यांचा स्वतःचा वैयक्तिक SIF लॉन्च करते बाजारात. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे देखील सेबीच्या नियंत्रणाखाली आहे.
0: म्हणजे
1: ही गुंतवणूक सेबीच्या नियमानुसार संचलित केली जाते. यात पारदर्शकता आणि सुरक्षितता जशी म्युच्युअल फंड मध्ये आहे तशीच राहते. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत फंड मॅनेजर्स यात गुंतवणूक करण्याचे जास्त स्वातंत्र्य इथं असतं. म्हणजे काय की जसं म्युच्युअल फंडला मी लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड ह्याचं डिफाईन थॉट प्रोसेस सेबीने दिली आहे, तसं इथे त्या फंड मॅनेजरला ते फ्रीडम आहे. तो लॉंग शॉर्ट इक्विटी, सेक्टर रोटेशन, डेरिव्हेटिव्ह, डायनॅमिक असेट अलोकेशन यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर इथे करू शकतो. असेटच्या वेगवेगळ्या विभागणीमध्ये इथे पैसे जातात, म्हणजे इक्विटीमध्ये जातात, कर्ज रोख्या मध्ये जातात, म्हणजे डेट मध्ये जातात, RE IT मध्ये जातात, अशा वेगवेगळ्या प्रॉडक्ट मध्ये इथे एकाच प्रॉडक्टच्या अंडर आपल्याला पैसे हे देता येऊ शकतात. आता हे प्रॉडक्ट कोणासाठी आहे? तर हे तर मध्यम आणि उच्च वर्ग यांसाठी आहे असं मला इथे वाटतं. म्हणजे पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठी आणि पारंपरिक फंडांपेक्षा वेगळी रणनीती आखण्यासाठी SIFचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. आणि फायनली डेरिव्हेटिव्ह आणि शॉर्ट पोझिशनची जोखीम ज्याला कळते, ज्याच्यामुळे शॉर्ट टर्मला तोटा होऊ शकतो, याची जाणीव ज्याला आहे, त्याने या SIF मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. थोडंसं म्युच्युअल फंड पेक्षा वेगळं प्रॉडक्ट आहे, पण थोडं हे म्युच्युअल फंड पेक्षा जास्त अल्फा क्रिएट करू शकतं जेव्हा SIF चा विचार होतो. पण लक्षात ठेवा, हे सगळ्यांसाठी नाही. ज्याची इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी ही 10 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे त्याच व्यक्तीने या इन्व्हेस्टमेंटचा विचार करावा.
0: श्रोते हो, आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 8 वाजलेत. ऐकूयात ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या परिषदेत चीन आणि रशियासह या संघटनेचे 10 सदस्य देश सहभागी झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात 7.8% वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 6.9% वाढीच्या तुलनेत यंदाची कामगिरी लक्षणीय आहे. तेलाच्या किमतीतील अनियमितता, पुरवठा साखळीतील अडचणी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही देशानं ही वाढ साध्य केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं ऍसिड हल्ल्याबाबत केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. ऍसिडची किरकोळ विक्री पूर्णपणे बंद करावी का किंवा याबाबतचे नियम आणखी कडक करावेत का याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी 6 आठवड्यांच्या आत योग्य उपाययोजना तयार करण्याचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकार आणि

0: सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. त्यात 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. नावं वगळलेल्या मतदारांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. पुणे आणि परिसरात कमाल तापमान 29 अंश राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर हलका पाऊसही पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आपण ऐकताय विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकताय तुमच्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता प्रसारित करत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत. गीताचे शब्द आहेत सरस्वती नंदन यांचे, संगीतकार कमलाकर भागवत.

0: श्रोते हो, आपण ऐकताय लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
3: नाडकर्णी काका तुम्ही चक्क जॉगिंग करताय अहो 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना
4: हो ग माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते चालणं तर सोड माझे उठण्या बसण्याचे वांदे होते
3: मग
4: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले त्यांना तिथे उत्तम गुण आला आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो मलाही 100% गुण आला
3: हो तो तर दिसतोच माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो
4: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना गॅरंटेड बरी होईल माझा अनुभव आहे तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत तेही विना ऑपरेशन
3: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे त्यांचा नंबर देता का
4: हा घे नंबर सोपा आहे 95-95-24-25-59 सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95-95-24-25-59
6: गणपतये नमो नमः
7: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय
8: दि विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
7: तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या साथीला अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
8: दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे
7: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल
8: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना
7: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या
8: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच
7: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे संपर्क 94-22-311-106
8: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे
7: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास
8: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे
7: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा
10: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पी सावळाराम यांची रचना गायली लता मंगेशकर यांनी संगीतकार वसंत प्रभू

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
2: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंभेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
3: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध
4: देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू संपर्क 89 29 30 41 42
5: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच
6: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत कुंटे चौक लक्ष्मी रोड सह
7: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर मोघे यांची रचना संगीतकार आहेत बाळ बर्वे स्वर चंद्रशेखर गाडगिळ यांचा

0: श्रोते हो, आपण ऐकताय लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: कार्यक्रमात यानंतरचं भक्तिगीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. मधुकर जोशी यांच्या या गीताला संगीत दिलंय दशरथ पुजारी यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकताय लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण संत सोयराबाई यांचा अभंग ऐकलात. स्वर आणि संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, आज आपण सुमन कल्याणपूर, लता मंगेशकर, चंद्रशेखर गाडगिळ आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातली काही भक्तिगीतं ऐकलीत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत
5: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
6: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
7: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
8: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.10%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
7: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
2: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 99 29 30 41 42.
3: दीदी, आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
4: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
3: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
4: हे काय, यातून
3: आपल्या पिगी बँक मधून.
4: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्ये ठेवलेत.
3: मग नुसता मोदक नको,
5: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
6: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97 64 12 55 33, 9764125533.
7: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
8: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
6: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, पुणे.
8: अटी लागू.
9: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
10: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
9: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
11: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
13: श्रोते हो, आज जागतिक पत्रलेखन दिन आहे, त्यानिमित्तानं आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैजयंता या चित्रपटातलं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमा गीत. स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि मधुबाला झव्हेरी यांचा.
14: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटवेन सतग परदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदी मांजली.
1: प्रत्येकाला घ्यायचं असतं मनासारखं घर, प्रत्येकाला हवा असतो किफायतशीर व्याजदर.
2: कॉस्मॉस होम लोन व्याजदर 7.80% पुढे,
1: रुपये 3 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, कमीत कमी प्रोसेसिंग फी, मुदत 20 वर्ष.
2: अटी लागू. टोल फ्री नंबर 1800-233-0234.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
3: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
5: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचेही वांदे होते.
4: मग
5: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले, त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
4: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
5: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
4: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
5: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: श्रोते हो, माणसाच्या आयुष्यात रंगांचं किती महत्व आहे हे काही वेगळं सांगायला नको. रंग म्हणजे उत्साह, अमर्याद आनंद. इंद्रधनुष्याचे सप्तरंग, अथांग समुद्राची निळाई, हिरवीगार वनराई, आकाशातल्या रंगांच्या अनेक छटा. अहो, आपले सण सुद्धा रंगांशिवाय साजरे होऊ शकत नाहीत. होळीचे विविध रंग, दिवाळीची रांगोळी, फटाक्यांचे डोळे दिपवणारे रंग, आपल्या अवतीभोवती सर्वत्र रंगाची पखरण झाली आहे. पण आपलं त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष जात नाही, हेच खरं. आज गदिमांची ही रंगवाली गीतं ऐकता ऐकता आपण आपल्या आजूबाजूला जी रंगांची उधळण झाली आहे तिच्याकडे नव्यानं पाहूया का? बहरलेल्या लाल रंगाच्या गुलमोहराचं एक गाणं ऐकूया. संगीतकार दत्ता डावजेकर, स्वर माणिक वर्मा.

श्रोते हो, आपण चंद्राकडे पाहतो तेव्हा आपल्याला चंद्र कोणत्या रंगाचा दिसतो? पांढरा ना. पण प्रेमात पडलेल्या प्रियकराला तर तो मस्तपैकी गुलाबी रंगाचा दिसतो, बरं का? ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं वैजयंता चित्रपटातलं हे गुलाबी चंद्राचं गदिमा गीत. संगीतकार वसंत पवार.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या आवडीची कोणतीही कार घ्या, कॉस्मॉस कार लोन आहे.
2: कार लोन रुपये 3 कोटींपर्यंत उपलब्ध, व्याजदर 8%, मुदत 7 वर्षांपर्यंत, अटी लागू.
1: सफर सुखाची सोबत कॉस्मॉस कार लोनची.
2: आज जवळच्या शाखेशी संपर्क साधा. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दीदी, आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
2: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
1: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
2: हे काय, यातून
1: आपल्या पिगी बँक मधून?
2: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
1: मग नुसता मोदक नको,
3: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
0: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33, 9764-12-55-33.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
0: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, पुणे.
5: अटी लागू.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, प्रियकराला चंद्र गुलाबी दिसतो तर पत्नीला पतीच्या सहवासात चांदणं केशरी रंगाचं वाटतं. कसं ते आता या गाण्यातनं ऐकूया. चित्रपट वैशाख वणवा, गायिका उषा मंगेशकर, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं हे शेवटचं हिरव्या रंगाचा शालू नेसलेल्या युवतीसाठीचं गीत होतं कीचकवध या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या स्वरातल्या या गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र. सकाळचे 8:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.

0: एनएफपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे. सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. या लवादाचे निर्णय अवैध आहेत. भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. देशातल्या युवा पिढीसाठी कौशल्य विकास, कौशल्य आधुनिकीकरण आणि रोजगार निर्मिती करणं ही देशाची प्रमुख गरज असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वाहन उद्योग कौशल्य विकास परिषदेत बोलत होते. घरगुती सेवांच्या गरजांसोबतच औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक आहे, असं कुमारस्वामी यावेळी म्हणाले. श्री क्षेत्र जेजुरीतल्या कडेपठार गडावरच्या अन्नछत्रांमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलच्या द्रोणपत्रावळींवर बंदी घालण्यात आली आहे. कचरा आणि प्रदूषण रोखून निसर्ग संवर्धनासाठी श्री खंडोबा देवता लिंग कडेपठार ट्रस्टनं हा निर्णय घेतला आहे. अन्नदानासाठी प्लास्टिकऐवजी केवळ पर्यावरणपूरक नैसर्गिक पानांच्याच द्रोणपत्रावळींचा वापर करण्याचं आवाहन ट्रस्टनं केलं आहे. पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागातील खाटांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दररोज अनेक रुग्णांना खाटांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अचानक येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं 92-25-33-05-35 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
4: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 आणि 10 सेकंद झाली आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत
5: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, माणसाच्या भावविश्वात कवितेचं एक वेगळं स्थान असतं आणि मराठी माणसाच्या मनात अनेक कवितांनी अढळपद मिळवलंय. आपल्याला खूप आनंद झाला की आपण काय म्हणतो, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे सोहीकडे. दरवर्षी श्रावण आला की श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही कविता आठवली नाही आपल्याला तरच नवल. हिरवगार शेत पाहिलं की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे अशा ओळी आपसुकच मनात येतात ना. श्रोते हो, या सगळ्या कविता एकाच कवीच्या आहेत आणि तुम्ही त्यांचं नाव ओळखलंच असेल. अहो, निसर्गाला बघण्याची सौंदर्य दृष्टी आपल्याला ज्या कवीने दिली ते कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, म्हणजेच बालकवी. नितळ निळ आकाश, मेघांचा कापूस, स्वच्छंद भरारी घेणारी पाखरं, गर्द हिरवी वनराई, खळखळ वाहणारे झरे, हे सगळं

सगळं वेगळ्याच नजरेनं पाहणारे कवी म्हणजे बालकवी. आत्ताच मी म्हणलं त्याप्रमाणे आपल्याला बालकवींची गाणी आणि कविता पदोपदी आठवतच असतात. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असू दे, पण त्याचं जीवनगाणं मात्र बालकवींचंच असतं, बरं का?

0: श्रोतेहो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 020-670-29100.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42.
4: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
5: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
6: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
5: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
4: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा,

0: तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
3: बालकवींच्या कविता म्हणजे देवानं सृष्टी सौंदर्याची उधळण करायची, बालकवींनी ती शब्दात गुंफायची आणि त्या शब्दातून आपण त्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा. इतकं ते सहज आहे. बालकवी नुसतंच चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं करत नाहीत, तर त्यांच्या कवितेमध्ये रंग, गंध, नाद, ताल, लय, सूर असा सर्वांग सुंदर अनुभव आपल्याला घेता येतो. त्यांची निर्झरास ही कविताच बघा ना. गिरी शिखरे वनमाला ही, दरी दरी घुमवित येई, कड्यांवरून घेऊन उड्या खेळ लतावलई फुगड्या, घे लोळण खडकावरती, घे लोळण खडकावरती, फिर घर घर अंगा भोवती, जा हळूहळू वळसे घेत, लपत छपत हिरवाळीत, पाचूंची हिरवी राणी, झुलवगडे झुळझुळ गाणे, वसंत मंडप वनराई, आंब्याची पुढती येई, श्रमलासी खेळून खेळ, नीज सुखे क्षण भर बाळ, ही पुढची पिवळी शेते, सळसळती गाती गीते, झोप कोठुनी तुला तरी, हास लाडक्या नाच करी, बाल झरा तू बालगुणी, बाल्यची रे भरीसी भुवनी. या कवितेमध्ये त्यांनी झऱ्याला उद्देशून जी विशेषण वापरली आहेत ना, ती किती थक्क करणारी आहेत ना. खरंच झरा उड्या मारतो, फुगड्या खेळतो, लोळण घेतो, गरगर फिरतो, वळसे घेतो, लपतो, गातो, दमतो. आपल्या डोळ्यासमोर खरंच एखादा निर्झर उभा राहिला नाही तरच आश्चर्य. खरंच निसर्ग हा बालकवींच्या आवडीचा विषय होता. त्यांच्या इतकं आत्मीयतेनं निसर्गाचं दर्शन क्वचितच कुणी घेतलं असेल. निसर्ग हेच त्यांचं खरं भावविश्व होतं आणि त्यांनी अनेक निसर्ग कविताच लिहिल्या. त्यांच्या प्रेमकविता खूपच मोजक्या. बालकवींची तू तर चाफेकळी ही कविता म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर बालकवींच्या काव्य भांडारातलं ते एक मनोहर रत्न. असं म्हणतात की ही कविता अपूर्ण आहे, पण ही अपूर्ण कविताच अधिक हुरहुर लावून जाते.

0: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, शाळेच्या दिवसात आपल्यापैकी अनेक जणांनी बालकवींच्या अनेक कविता ऐकल्या, वाचल्या, पाठ केल्या, अगदी गायल्या सुद्धा असतील. अशीच शाळेत शिकलेली कविता, श्रावणात हमखास आठवणारी आपल्या सगळ्यांची लाडकी कविता, श्रावणमासी. निसर्गाचा सगळ्यात सुंदर महिना म्हणजे श्रावण. थोडा पाऊस, थोडं ऊन, सगळीकडे हिरवगार, सर्व सृष्टी आल्हाददायक. आपल्या डोळ्यांना पण हेच दृश्य दिसतं की, पण बालकवींना जे दिसलं ते त्यांनी त्यांच्या प्रतिभेनं अजून खुलवलं. ते म्हणतात, श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे, तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदानवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29-100।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही।

0: जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, बालकवींच्या एका कवितेशिवाय आपला कार्यक्रम पूर्णच होणार नाही. तुम्ही नक्कीच ओळखलं असेल ती कविता कोणती ते. ती कविता म्हणजे औदुंबर. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकोळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, झाकोळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. बालकवींची ही अवघ्या आठ ओळींची कविता काव्यसृष्टीत विलक्षण गाजली. रसिक टीकाकार समीक्षकांनाही या कवितेनं वेड लावलं. प्रत्येकाला या कवितेचा वेगळाच अर्थ कळतो, इतकी ही कविता गूढ आहे. अवघा 28 वर्षांचं आयुष्य आणि 125 कवितांची निर्मिती ही बालकवींची साहित्य संपदा. मात्र प्रत्येक कवितेचा पोत वेगळा. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला त्यांची कविता भेटतेच भेटते. अनेक टप्प्यांवर औदुंबर, पारवा, चाफेकळी, माझं गाणं, आनंदी आनंदगडे, श्रावण मासी या कविता साथ सोबत करतच असतात. सदैव ताज्या तवान्या वाटणाऱ्या या कविता केवळ आता कवीच्या राहत नाहीत, तर तुमच्या आमच्या होतात आणि म्हणूनच त्या चिरस्थायी होतात. कदाचित यालाच आपल्या मनावर झालेले कवितेचे संस्कार म्हणता येईल का? बालकवींची कविता मराठी माणसाच्या मनात गाभाऱ्यात निरंजनासारखी सौम्य प्रकाश देत राहते. या कवितेत कोणतीही आक्रमकता नाही, आहे ती सौंदर्यवादी दृष्टी आणि मांगल्याचा आनंदाचा वैश्विक भाव. आपल्या आयुष्यात त्यांच्या या आनंददायी कविता अशाच चिरंतन दरवळत राहू देत असा आशावाद व्यक्त करत या शेवटच्या गाण्यासह मी प्राजक्ता मुळेकर आजच्या कार्यक्रमातून आपली रजा घेते. मला खात्री आहे की आज दिवसभर आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या मनात हे या नंतरचं गाणं नक्की रुंजी घालत राहील.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: श्रोते हो, एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. सकाळचे 9:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भालचंद्र पेंढारकर, प्रकाश घांगरेकर, रामदास कामत, अरविंद पिळगावकर आणि मेधा गोगटे यांच्या स्वरातलं पुण्यप्रभाव या नाटकातलं पद. शब्द आहेत राम गणेश गडकरी यांचे, संगीतकार किर्लोस्कर नाटक मंडळी.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
1: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
2: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.

0: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वर

ga ma ma ne ta ne ta ne ta ne ta ne ta ga ga ma ma ne ta ne ta ma pa.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं पद ऐकूया. स्वर सुमन माटे यांचा, संगीत पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं, पदरचना पुन्हा एकदा विद्याधर गोखले यांची, नाटक मदनाची मंजिरी.

0: पुणे आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाडले.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुणे आय केअर मधून. पुणे आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: कार्यक्रमात यानंतर ऐकूया कैकेयी या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद. संगीत दिलंय अशोक पत्की यांनी. स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातलं देव दिनाघरी धावला या नाटकातलं पद. शब्द आहेत बाळ कोल्हटकर यांचे, संगीतकार वसंत देसाई.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: विविध भारती पुणे 101 FM सकाळचे 9:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या

0: शिखर परिषदेला संबोधित करतील. या परिषदेत चीन आणि रशियासह संघटनेचे 10 सदस्य देश सहभागी झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल रशिया, इराण, किर्गिज प्रजासत्ताक आणि आर्मेनियाच्या नेत्यांशी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालकपदी मनीष होनवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आजपासून या पदाचा कार्यभार स्वीकारतील. यापूर्वी त्यांनी नौदल मुख्यालयातील वैद्यकीय सेवा विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केलं आहे. तसंच INHS संजीवनी आणि INHS अश्विनीचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. कर्नाटकात बेंगळुरू इथं दरवर्षी होणाऱ्या मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. बेंगळुरूच्या बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेनं ही स्पर्धा आयोजित केली होती. पारितोषिक वितरण समारंभात ढोलताशा पथकाचं वादन आणि मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध चतुश्रंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संस्थेचे अधिकारी डॉ राजेंद्र पाटील यांनी तक्रार दिली आहे. ज्येष्ठ अष्टपैलू तालवाद्यवादक केदार मोरे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. मोरे यांचं ढोलकी, ढोलक, ढोल, चंडा, बोंगो, कॉंगो यासह 45 अधिक चर्मवाद्य आणि तालवाद्यांवर प्रभुत्व होतं. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सप्तसूर, सूरताल, नक्षत्रांचे देणे अशा विविध संगीत कार्यक्रमांसाठी तसंच जोगवा, हरिश्चंद्राची फॅक्टरी यासह 450 अधिक चित्रपटांसाठी वादन केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:50 झाली आहेत. आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
7: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
6: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना.
7: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
6: संपर्क 90111 32 500.
7: 9011 32 500.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट, स्टे फिट.
9: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
10: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे विक्रम्स फिटनेस मध्ये आणि इथल्या लोकांची गप्पा मारतीये. आज आपण बोलूयात. गुड मॉर्निंग सर.
11: गुड मॉर्निंग.
10: आपलं नाव सांगता?
11: मी शिरीष करकरे.
10: ओके. आणि वय किती तुमचं?
11: 66.
10: इकडे तुम्ही विक्रम्स फिटनेस मध्ये का जॉईन केलं? किती महिने झाले जॉईन करून? आणि इथे जो काही डाएट एक्सरसाइज दिले जातात त्याचा रिझल्ट कसा मिळालेला
11: आहे? मला थोडं COPD आणि हायपरटेन्शन असा थोडासा मला त्रास आहे. तर COPDच्या डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला लाईफस्टाईल जर चेंज करावी लागेल, म्हणजे बेसिकली वजन तर खूपच कमी करावं लागेल. तर त्यामुळे मला हेच सकाळी मी जेव्हा प्रोग्राम एकदा ऐकला
10: रेडिओवरती,
11: पहिले मी जिम वगैरे जायचो पण म्हटलं एकदा हे जरा ट्राय करून बघूया.
10: मग कसा अनुभव आला तुम्हाला?
11: फार छान अनुभव आला, म्हणून तर दुसऱ्यांदा इथे आलेलो आहे.
10: ओके.
11: की पहिल्यांदा आलो 3 महिन्यामध्ये माझं 10 किलो वजन कमी झालं आणि फार सहजरित्याने कमी झालं. डाएट इथला जो आहे घरगुती सरकार डाएट आहे, नॉर्मली आठवड्यातून 5 दिवस असाच डाएट असतो.
10: ओके.
11: 2 दिवस आमचे चीट डेज असतात नॉर्मली, पण ते 2 दिवस आपल्याला थोडं शिस्त लावून तर आपल्याला ते घालवता येतात. फॉर द लिमिटेड पिरियड, ज्या तुमचा उद्देश जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करता येतं, म्हणजे करायला पाहिजे.
10: राईट राईट.
11: एक्सरसाइज, मी बेसिकली स्पोर्ट्स पण असल्यामुळे मला एक्सरसाइज करायचीच आवड आहे, त्यामुळे इथले जे एक्सरसाइज देतात त्यापेक्षा बऱ्यापैकी सोपे आहेत.
10: आणि ते आता तुम्ही कंटिन्यू फॉलो करताय. आता वजन किती कमी झालं?
11: माझं 9 किलो कमी झालंय.
10: क्या बात.
11: 2.5 महिन्यामध्ये.
10: क्या बात आहे. खूप छान वाटतं. पुण्यातलं शिरीष सर तुमच्याशी बोलून आणि तुमच्या फ्युचर लाईफ साठी तुम्हाला ऑल द बेस्ट.
11: धन्यवाद.
10: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9031132500. गुड मॉर्निंग विक्रम.
11: श्रोतेओ नमस्कार.
10: शिरीष सरांचा हा एक छान अभिप्राय आपण ऐकला, काय सांगशील त्यांच्याबद्दल?
11: शिरीष सर जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा आले आणि मला भेटले तेव्हा ते ऍक्च्युअली म्हणत होते की हे मी तुमचे क्लेम्स रेडिओवरती ऐकलेले आहेत की लिटरली घरची पोळी भाजी खाऊन, नाश्त्याला उपमा वगैरे खाऊन आणि व्यायाम इकडे येऊन साधे सोपे कुठली इक्विपमेंट न वापरता व्यायाम करून वजन कमी होतं असं तुम्ही म्हणताय, तर ते ऍक्च्युअली खरं आहे का हे मी बघायला आलोय असं करून शिरीष सर ऍक्च्युअली आपल्याकडे आले होते. आणि नंतर रिझल्ट आपल्या समोरच आहे की तेव्हा सुद्धा त्यांचं 3 महिन्यात 10 किलो कमी झालं होतं, यावेळेस तर त्यांचं 2.5 महिन्यात 10 किलो कमी झालंय. मेन त्यांना आपल्याकडे 2-4 गोष्टी आवडतात. पहिली गोष्ट ते म्हणले तसं सहजरित्या वजन कमी करणे. सर जसं म्हणले तसं ते लिटरली 5 दिवस व्यवस्थित डाएट फॉलो करतात, 2-3 1-2 दिवस ते बाहेरचं खातात, सगळं खातात, एवढं करून सुद्धा त्यांचं वजन कमी होतंय. फक्त ते एक गोष्ट करतात की एक्सरसाइजला रेग्युलरली येतात, 5 दिवस काटेकोरपणे सगळ्या गोष्टी फॉलो करतात. आणि डाएट मी नेहमी म्हणतो तसं ऍज अ फिटनेस प्रोफेशनल माझं हे काम आहे की त्या व्यक्तीला आरामात जमेल असं डाएट त्या व्यक्तीला देणे जेणेकरून ती व्यक्ती ते फॉलो करू शकेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डाएट हे घरी रोज बनणाऱ्या पदार्थांवरतीच आधारित असेल तर ते डाएट बनवताही येतं, खाताही येतं, आनंदही वाटतो डाएट करून, डाएट म्हणून डाएट केल्यासारखं वाटत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा वजन कमी झाल्यानंतर त्या व्यक्तीने फक्त व्यायाम कंटिन्यू केला तरी घरचं खाऊन त्या व्यक्तीचं वजन हे मेंटेन राहतं.
10: राईट.
11: तर ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की घरचा आहार आणि साधे सोपे व्यायाम हे जर का आपण व्यवस्थित कपल केले आणि त्याला व्यवस्थित झोपेची जोड दिली तर अत्यंत सहजरित्या वजन कमी होतं. आता शिरीष सरांची केस बघितली तर 66 वर्षाचे आहेत, तर यावेळेस तर 2.5 महिन्यात त्यांचं 10 किलो कमी झालंय, म्हणजे लिटरली आठवड्याला 1 किलो या रेटनी त्यांचं आज वजन कमी होत आहे.
10: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9031132500. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
11: नमस्कार.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
9: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
10: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
12: नमस्ते.
10: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
12: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
13: ओके.
12: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
10: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
12: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
10: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
12: नमस्कार.
13: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
14: दीदी, आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
15: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
14: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
15: हे काय, यातून
14: आपल्या पिगी बँक मधून.
15: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
14: मग नुसता मोदक नको,
16: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
17: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33 9764125533.
9: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
18: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
19: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्याबरोबर गप्पा मारत असतात. आजही ते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
20: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो, गुड मॉर्निंग.
19: आपण म्युच्युअल फंड या विषयावरती आतापर्यंत बऱ्याच वेळा बोललो आहोत आणि त्याबद्दलच्या अनेक गोष्टी या कार्यक्रमाद्वारे आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आज एका नवीन विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे, ते म्हणजे सेबीने म्युच्युअल फंड व्यतिरिक्त काही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणलेले आहेत. ते प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत, कोणासाठी आहेत, त्याची काय उपयोगिता आहे याबद्दल आज आम्हाला सांगा.
20: येस मॅडम, 100% आपण याची ओळख करून घेतलीच पाहिजे आपण, कारण इन्व्हेस्टर्सला वेगवेगळे पर्याय, गुंतवणूक कशी करावी, कुठल्या माध्यमातून करावी, काय प्लॅटफॉर्म असले पाहिजे, म्युच्युअल फंडचे फायदे, त्यानंतर लिक्विडिटी कशी आहे, या विषयावर बऱ्याचदा भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. आता सेबीने नवनवीन प्रकार बाजारात आणण्याचा घाट घातलाय जणू. आता ह्यातला पहिला जो प्रकार आहे, विच इज स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड, म्हणजे प्रकार किंवा प्रॉडक्ट वेगवेगळे आहेतच, पण आपण एक एक प्रॉडक्ट समजून घेऊयात. म्हणजे SIF नावाचं प्रॉडक्ट आणलेलं आहे, PMS पूर्वीपासून आहे, त्याच्यानंतर अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड असे प्रॉडक्ट, म्हणजे ज्याला AIF असं संबोधलं जातं, ते प्रॉडक्ट आणले, किंवा गिफ्ट सिटी नावाचं प्रॉडक्ट आणलंय. तर त्यातला हा जो प्रकार आहे SIF, तर हा सेबीद्वारे भारतीय भांडवल बाजारात सुरू झालेला एक महत्वपूर्ण गुंतवणुकीचा प्रकार आहे.
19: ओके,
20: तर SIF ची प्राथमिक ओळख, म्हणजे याचं जर इंट्रोडक्शन करायचं झालं तर काय सांगता येईल बरं इथे, तर म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस यातली मोकळी जागा ही गॅप भरून काढण्याचं काम हे SIF करतात. कशा पद्धतीने, तर ह्यात किमान गुंतवणुकीची मर्यादा ही 10 लाखांची आहे. जसं की म्युच्युअल फंडात आपण कायमच बोलत आलेलो आहोत की 500 रुपयांपासून आपल्याला SIP सुरू करता येते, तर PMS मध्ये कमीत कमी 50 लाख रुपये आपल्याला टाकायला लागतात, ती अट आहे. तर ह्या दोघांचा सुवर्ण मध्य म्हणून SIF, ज्याची इन्व्हेस्टमेंटचा मिनिमम इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही 10 लाख रुपयांची आहे. रेग्युलेशनचा जर आपण विचार केला तर सेबीद्वारे याचा पूर्ण कंट्रोल याच्यावर केला जातो, याचं नियंत्रण हे सेबीद्वारे केलं जातं, ज्याच्यामुळे 100% पारदर्शकता, म्हणजे ज्याला आपण ट्रान्सपरन्सी असं म्हणूयात, किंवा सुरक्षिततेची नियमावली सेबीने आपल्याला घालून दिलेली आहे जेव्हा SIF चा विचार होतो. यातली मुख्य वैशिष्ट्ये किंवा याची रणनीती कशी आपल्याला आखता येईल, तर पारंपरिक म्युच्युअल फंडांपेक्षा SIP मध्ये फंड मॅनेजर्सना अधिक लवचिकता असते, फ्लेक्झिबिलिटी मिळते. म्हणजे काय, तर इथे लॉंग शॉर्ट इक्विटी असा प्रकारे चांगल्या शेअर्स मध्ये खरेदी, म्हणजे लॉंग करून, किंवा घसरणारे शेअर्स मध्ये शॉर्ट पोझिशन घेऊन दोन्ही बाजारातून परतावा मिळवण्याचा प्रयत्न हा तो फंड मॅनेजर करू शकतो, जे कदाचित म्युच्युअल फंडच्या बाबतीत शक्य होणार नाहीये. डेरिव्हेटिव्हचा वापर हा फंड मॅनेजर करू शकतो, म्हणजे फ्युचर्स ऑप्शन्स द्वारे पोर्टफोलिओचं हेजिंग फंड मॅनेजर करू शकतो. सेक्टर रोटेशन किंवा डायनॅमिकली इन्व्हेस्टमेंटचा वापर तो मार्केटच्या सायकलनुसार, जसं जसं मार्केट वेगानं वर सरकतंय किंवा मार्केटचं वेगवेगळ्या सेक्टर्सचं सायकल बदलतंय, त्या पद्धतीने पोर्टफोलिओमध्ये फास्ट चेंजेस, फास्ट रोटेशन करणं SIF मध्ये फंड मॅनेजरला शक्य होतं. आता ह्याच्याच बरोबर आपल्या पोर्टफोलिओमध्ये SIFचं काय इम्पॉर्टन्स आहे हेही आपल्याला तितकंच समजून घेणं गरजेचं आहे.
19: श्रोते हो, म्युच्युअल फंड किंवा म्युच्युअल फंड बरोबरचे सेबीचे इतर प्रॉडक्ट्स याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, तुमची गुंतवणूक योग्य दिशेने होते आहे का नाही हे जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. वाणी सर, आपण बोलत होतो SIF या प्रॉडक्ट बद्दल, काय सांगाल तुम्ही?
20: यातलं पोर्टफोलिओतलं महत्व आपण समजून घेत होतो मॅडम. तर ऍक्च्युली पोर्टफोलिओमध्ये SIF असणं हे कसं महत्वाचं आहे, तर सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा त्याच्यात येतो की अल्फा जनरेशन. पारंपरिक म्युच्युअल फंडच्या नियमांमुळे मिळणाऱ्या मर्यादित परताव्यापेक्षा जास्त आउट परफॉर्मन्स परतावा मिळवण्यासाठी SIF आक्रमक रणनीती वापरतं. म्हणजे काय, तर अल्फा जनरेशन फंड मॅनेजरला करता येणं सहज शक्य आहे, कारण त्याला तो फ्रीडम इथे अवेलेबल आहे. डाऊनसाईड प्रोटेक्शन, म्हणजे शेअर बाजारात मोठी घसरण झाली किंवा क्रॅश झाला, बिअर मार्केट जेव्हा जेव्हा आहे तेव्हा तेव्हा SIF मधील शॉर्ट पोझिशनमुळे पोर्टफोलिओचं नुकसान हे मर्यादित ठेवण्यात SIF आपल्याला मदत करणार आहे. पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे केवळ नेहमीच्या लार्ज कॅप मिड कॅप शेअर्समध्ये पैसे अडकवता, डेरिव्हेटिव्ह किंवा मल्टी ऍसेट रणनीतीद्वारे पोर्टफोलिओ आपल्याला अधिक मजबूत करता येतो. पीएमएस पेक्षा कमी प्रवेश मर्यादा म्हणजे लोअर एंट्री बॅरियर दॅन पीएमएस. ज्या गुंतवणूकदारांकडे 50 लाख नाहीत, कारण पीएमएसची ती मिनिमम एंट्री फी आहे किंवा मिनिमम तेवढे पैसे गुंतवायला लागतात, पण 10 लाख ते 50 लाखांपर्यंतच भांडवल अव्हेलेबल आहे त्यांना पीएमएस पेक्षा एसआयएफ हे प्रॉडक्ट योग्य सुटेबल असू शकतं.
0: अच्छा.
20: रिस्क ऍडजस्टेड रिटर्न पारंपरिक फंडांपेक्षा जास्त जोखीम जरी असली तरी योग्य हेजिंगमुळे जोखीम नियंत्रित ठेवून चांगला परतावा मिळवता येणं सहज शक्य आहे जेव्हा एसआयएफचा विचार होतो. आता एसआयएफची जोखीम आणि हे कोणासाठी योग्य आहे असा जर आपण विचार केला तर डेरिव्हेटिव्हचा वापर असल्याने किंवा बाजारातील शॉर्ट पोझिशनमुळे यात मध्यम ते उच्च जोखीम असू शकते. त्याचप्रकारे योग्य गुंतवणूकदार ज्यांचं वय, आर्थिक उद्दिष्टे आणि त्याचा किमान कालावधी हा 6-7 वर्षांचा कमीत कमी असेल तर त्यांनी एसआयएफ कडे बघायला हरकत नाही या इन्व्हेस्टमेंट

0: विचार करायला हरकत नाही. सो भांडवल वाढवणे ज्याला आपण कॅपिटल ग्रोथ, बाजारातील घसरणीपेक्षा जेव्हा घसरण होते त्यापासून जर आपल्याला संरक्षण, डाऊन साईड प्रोटेक्शन असं आम्ही टेक्निकल वर्ड्स मध्ये याला म्हणतो, तर हे जर टाळायचं घ्यायचं असेल किंवा हे टाळायचं असेल तर आपल्याला एसआयएफ जास्त मदतीचा पर्याय ठरू शकतं. किंवा रिस्क टॉलरन्स आपला मध्यम आहे की उच्च आहे हे आपण समजून घेऊन जर जोखीम आपल्याला घ्यायची असेल तर एसआयएफचा आपण विचार करू शकतो. आणि ज्याचा परत सांगतो की ज्याचा होरायझन गुंतवणुकीचा इन्व्हेस्टमेंटचा होरायझन हा मिनिमम 6-7 वर्षांचा आहे किंवा त्याहून अधिक आहे त्याने एसआयएफचा पर्याय निवडायला हरकत नाही. अर्थातच म्युच्युअल फंडचं महत्व अबाधित आहेत पण त्याचबरोबर हे एक ऍडिशनल प्रॉडक्ट इन्व्हेस्टमेंटला एक वेगळी दिशा देऊ शकतं आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये काही पर्सेंटेज अल्फा ऍड करू शकतो. म्हणून एसआयएफचा पर्याय निवडायला हरकत नाही बट योग्य गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून.
1: खूप छान माहिती आजच्या कार्यक्रमातून श्रोते हो आपण जाणून घेतली आणि म्हणूनच एसआयपी एसडब्ल्यूपी एक रकमी गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडम लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स होम लोन एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: दीदी आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
3: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
2: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
3: हे काय, यातून
2: आपल्या पिगी बँक मधून.
3: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
2: मग नुसता मोदक नको,
4: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
5: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33 9764125533.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
8: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 10:21 आणि 15 सेकंद झाली आहेत. इथून पुढच्या प्रसारण सभेत मी संजना जोगळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गंमत जम्मत या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात थरथराट या चित्रपटातलं हे गीत. स्वर उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांचा, गीत प्रवीण दवणे यांचं.

अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं थरथराट या चित्रपटातलं. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. वेळ झाली आहे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकण्याची. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बापूज सर्व्हिसेस.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320. बापूस सर्व्हिसेस
1: हायजीन. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याशी आज गप्पा मारायला आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारत असतो, त्या त्या विषयातले तज्ज्ञ आपल्या इथे येऊन बोलत असतात. तर तुमचा जो विषय आहे तो म्हणजे खूपच चांगला आणि आरोग्याशी निगडीत असा विषय आहे, तो म्हणजे पाण्याची स्वच्छता. याबद्दल सर आज तुम्ही काय सांगाल, पाणी आणि आरोग्य आणि एकूणच अवेअरनेस?
3: आता आपण बघितलं की व्यक्तीला या दोन तीन गरजा ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यातला हा पाणी हा एक सगळ्यात महत्वाचा गरजेचा भाग पडतो कुठल्याही व्यक्तीला. आणि आपण असं म्हणू की आरोग्य चांगलं राहणं याच्याकरता पण पाणी आपण असं म्हणतो की त्याचा आपला उपयोग होतो. आणि आरोग्य खराब होणं याच्याकरता पाण्यामुळे झालेल्या अडचणी ह्या आरोग्याशी निगडीत आहेत. तर आपण काय काळजी घेऊ शकतो आपल्या स्तरावरती, जसं कॉर्पोरेशन क्लोरिनेशन करणार, पाणी स्वच्छ करणार, प्युरिफाय करणार, तसं जेव्हा आपल्याकडे पाणी येतं त्या त्यावेळेस, तर आपलं कर्तव्य काय की ते चांगल्या स्टोरेजमध्ये ठेवणं आणि ते आपल्याला एका नित्यनेमित वापरता येणं असं आपण त्याचं मेंटेनन्स करणं अपेक्षित आहे. त्याच्याकरता टाक्यांची स्वच्छता ही त्या तितक्याच याची गरजेची आहे, जसं पाणी प्युरिफाय केलं जातं कॉर्पोरेशन कडनं म्हणा किंवा क्लोरिनेशन केलं जातं कॉर्पोरेशन कडनं, जसं ते त्यावेळेस मेंटेन करतात, तसं आपल्या इथे सुद्धा आपल्या स्तरावरती आपण सुद्धा त्याचं स्टोरेज जे आहे ते त्यावेळेस मेंटेन केलं तर आपल्याला एका स्वच्छ टाक्या मिळतील आणि आपल्याला परिणामी स्वच्छ पाणी मिळेल. तर जसं मग अशी म्हटलं की जसं आरोग्याला हे खूप महत्वाचा विषय पाणी जो आहे ते जर आपण व्यवस्थित हाताळलं, आपलं हाताळणं जर व्यवस्थित असेल तर आपल्याला जे होणारे आजार किंवा जे आहे त्याची मर्यादा पण आपण मेंटेन करू शकतो. नाहीतर अन्यथा ते आपण तसंच पाणी जर वापरलं वेळोवेळी तर स्वाभाविकरित्या त्याच्या आजारावरती तिप्पट खर्च आपला होतो. हा म्हणजे दुर्लक्ष एका ठिकाणी करायचं का तर ते आपल्या डोळ्याच्या पाठीमागे असतं म्हणून आणि नंतर आपणच म्हणायचं की अशा गोष्टी घडल्या आहेत, असे आजार झालेत वगैरे. तर आपण पहिले जसं आपण म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये स्वच्छतेला प्राधान्य हे पहिल्यापासून आहे आणि जशी लोकसंख्या वाढतीये तसं आपल्याला माहिती असायला पाहिजे की आता आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस की आपण जसं आधीचं जसं पाणी होतं तसंच मिळत राहील आपल्याला, हा आपला अंदाज हा का चुकणार आहे? कारण आता लोकसंख्या वाढल्यानंतर स्वाभाविक

0: करिता जे काही काळजी घ्यायला पाहिजे ती आपल्या सरावरतीच आपण घेऊ शकतो.
1: खरं
0: त्याच्यामध्ये अशी परिस्थिती, जसं मागच्या आपण म्हणलं होतं की वॉटर बॉटल्स जरी आल्या याचं कारण काय प्लास्टिकच्या, का तर पाणी लोकांना असं वाटतं की दुसरीकडे आपण पितो तर ते योग्य आहे का नाही म्हणजे काय की थोडक्यात आपण एका पाण्याच्या बाटलीला वाव देतोय आपण काळजी न घेता, पण आपण जर काळजी घेतली तर आपण तेच पाणी वापरू शकतो. म्हणजे मला हे सांगायचं की पर्यायाला पर्याय शोधत जाणं पण मूळ पर्याय विसरणं हे आपण किती दिवस करणार आहोत त्याच्यामध्ये, तर ते आपण सांभाळलं तर आपल्याला कळू शकतं की आपलं आरोग्य आपण मेंटेन करू शकतो आणि पाणी आपण व्यवस्थित मेंटेन करू शकतो टाक्यांमध्ये.
1: तेव्हा
0: टाकीची स्वच्छता ही काही ऑप्शनल नव्हे, ती नित्यनिमित्त आहे, हे जास्त महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. काय अशीच परिस्थिती आहे
1: या अनुषंगाने सर, मग ते ओळखायचं कसं की आता पाण्याची टाकीची स्वच्छता करण्याची गरज आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल?
0: तर माझ्या अनुभवाप्रमाणे जो काही अनुभव माझा जो आहे, आता आपण बघितलं की वेगवेगळे ऋतुमान आपण जेव्हा पाहतो तर ऋतूप्रमाणे पाण्याची जी क्वालिटी आहे किंवा गुणवत्ता आहे ही सुद्धा बदलत राहते.
1: बरोबर.
0: आता जे काही पाहतो की गढूळ पाणी येणं, हे आता आपण सरास म्हणतो की हे पाऊस झाला किंवा पाऊस नाही झाला किंवा जे काही वाहिन्या ज्या आहेत त्यातलं जे काही पाणी साठलं होतं किंवा कमी दाबाने पाणी येत होतं, तर स्वाभाविकरित्या त्यातला गाळ सुद्धा टाक्यांमध्ये येतो त्यावेळेस. त्यामुळं आपल्याला माहिती पाहिजे की बाबा हे नित्यनियमित केल्याशिवाय पर्यायच नाही आहे स्वच्छता जी आहे ती. जसं आपल्याकडे एक प्रकार आहे की नित्यनियमित आपण आपली घरं स्वच्छ करतो, भले ते व्यक्तीकडनं करतो किंवा आपण स्वतः करतो, त्याचं कारण जे आहे ते रास्त आहे की स्वच्छता मेंटेन व्हायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आरोग्य मेंटेन व्हायला पाहिजे. तसंच हे सुद्धा आहे की आपण जर त्या मेंटेन केल्या तर स्वच्छ पाण्यासाठीच आपण करणार आहोत.
1: बरोबर.
0: मी तो काय विनाकारण खर्च असं नक्कीच नाहीये त्याच्यामध्ये.
1: याबद्दल तुमच्याशी अजून गप्पा मारायच्या आहेत पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, वॉटर प्रूफिंग तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस साठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर 98-221-91-320 9822-191-320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या या भागात ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर यांच्या बरोबर. संदीप सर, पाण्याच्या स्वच्छतेविषयी तुम्ही सांगताय, जे मी प्रश्न जो विचारला की पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्याची गरज आहे, याचं काय लक्षण असतं किंवा ते ओळखायचं कसं याबद्दलही सांगा ना.
0: आता जनरली काय की आपल्याला काय पाण्याची क्वालिटी आहे हे टाकीमध्ये आल्यानंतर सहजासहज कळत नाही. आपण जर बघितलं की जसं आपण आरोग्य जसं नित्यनेमी चेक करतो, त्याला एकमेव पर्याय की नित्यनेमी चेक करणं. ऋतुमान बदललं की आपण टाक्या स्वच्छ करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: थोडक्यात हे आपण जर फ्रिक्वेन्सी मेंटेन केली तर आपल्याला कळतं की आपल्या टाक्यामध्ये काय पडलंय, कुठे मांजर पडलंय का, उंदीर पडलाय का, हे पडलंय का, ते पडलंय का, आणि तिथे आपलं लक्ष जातं. जसं मागच्या बऱ्याच चर्चामध्ये मी सांगितलं की टाकी स्वच्छ करण्याकरता थोडी कसरत असू शकते लोकांना, पण त्या टाकीपर्यंत काय जाऊन पडलं आतमध्ये हे पाहण्याकरता तरी टाकी स्वच्छ करायला पाहिजे एकदा तरी आपण त्याच्यामध्ये.
1: म्हणजे तुम्ही म्हणता त्यानुसार वर्षातून एक 4-4 महिन्याच्या इंटरवलनी टाकी स्वच्छ केली पाहिजे.
0: एक्झॅक्टली.
1: ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही कशी ठरवायची किंवा याचा रिमाइंडर कसा सेट करायचा?
0: यासाठी विविध कंपन्या आहेत जे नाही का आपल्या सरासपणे आपल्याकडे रिमाइंडर्स येतात. तुम्ही जर बघितलं असेल तर ते रिमाइंडर्स कशा पद्धतीचे असतात की आता आपली फ्रिक्वेन्सी आहे किंवा जी आपण मेंटेन केली आपल्या सोसायटीमध्ये, तर त्याचे रिमाइंडर्स आता येतात कारण टेक्नॉलॉजी आहे तशी की आपल्याला रिमाइंडर्स मिळू शकतात त्याच्यामध्ये. आणि या कंपनी आपल्या रिमाइंडर्स देतात सुद्धा की आपल्याला ड्यू आहे, आपण करायला पाहिजे वगैरे. बऱ्याच वेळा काय होतं की लोक तत्परता नाही करतात किंवा सोयी नाही करतात, काय एकदमच अचानक इमर्जन्सी येते. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की बरेचसे फोन कॉल येत ना किंवा या क्षेत्रातले जे काही प्रकरण आहे की आत्ताच्या आत्ता पाठवा असं प्रकरण खूप होतं. त्याचं कारण काय की काहीतरी वास येतोय, मग नंतर कळतं की कबूतर मरून पडलंय, मांजर मरून पडलंय, हे मरून पडलंय, ते मरून पडलंय, तर ही वेळ नको. मी असं म्हणतो की जेव्हा माणूस जातो का नाही तर बऱ्याच संस्था काम करतात, त्या संस्था सांगतात ज्या प्रोफेशनल आहेत त्या की झाकण तुटलेलं आहे, उंदीर जाऊ शकतो, मरू शकतो. हे सगळं जे आहे ना हे सगळं केव्हा होतं, जेव्हा आपण नाही का त्या सर्व्हिसेस अरेंज करतो त्या त्या वेळेमध्ये. आता तुम्ही बघितलं उन्हाळ्यात नाही का सरस पाण्याची वेळ येते, पक्ष्यांना पण येते, मांजीला पण येते, उंदराना पण येते, सगळ्यांनाच. मग ते काय शोधतात की बाबा टाकीतलं पाणी आहे आपण जाऊन पिऊ शकतो. आता उघड्या टाक्या असतात टेरेसवरती, झाकणं तुटली असतात, तर सरासपणे पक्षी जातो आणि पोतपड मरून पडतो आणि आपल्याला केव्हा कळतं, 3 दिवसांनी कळतं अशी परिस्थिती आहे.
1: बरोबर.
0: त्याच्याकरता फ्रिक्वेन्सी जी आहे हे ऋतुमानाप्रमाणे मेंटेन केली तर आपलं लक्ष राहतं मुळात. म्हणजे जसं मी मागच्या वेळेस आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण जर नित्यनेमित चेक केलं तर आपलं कळतं, डॉक्टरला सांगायच्या आधी आपल्याला कळतं की हे अशीची परिस्थिती
1: म्हणून. हीच काळजी आपण पाण्याच्या बाबतीत, पाणी साठवण्याची जागा आपण चेक केली पाहिजे. आजच्या मनमोकळ्या गप्पा या भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर आज आपल्याशी याबद्दल खूप छान बोलले, पाणी आणि आपलं आरोग्य याबद्दल. असाच विषय घेऊन पुन्हा भेटणार आहोत मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात संदीप पोद्दार सर यांच्यासोबतच. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता वॉटर

0: बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
1: काय.
0: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
0: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
0: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221320 98221320.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत ॲलर्जीची, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. अनेकदा लोक आपल्याला सांगतात की मला ॲलर्जी झालीय, तर ही ॲलर्जी म्हणजे नक्की काय असते याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं तर ॲलर्जी ही खूप सर्वश्रुत टर्म आहे. सर्वसामान्य लोकांनाही ॲलर्जी हा त्रास होत असतो आणि ते सांगतही असतात. परंतु नेमकं ॲलर्जी किंवा जुनी सर्दी आणि शिंका याचं जर विवरण जर करायचं झालं तर ही आपल्या शरीराची एक प्रकारची रिॲक्शन असते व्यक्त होण्याची. कुठल्याही एका अंतर किंवा बाह्य घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप नाजूक होते, सौम्य होते किंवा खूप संवेदनशील होते, आणि त्याचाच परिणाम म्हणून काही लक्षणं आपल्याला दिसून येतात. ती कधी श्वसनाच्या आजाराच्या रूपाने दिसून येऊ शकतात किंवा त्वचेवरची खाज या रूपाने सुद्धा दिसून येऊ शकतात. परंतु ॲलर्जीचा विचार करत असताना ती ॲलर्जी कशामुळे आहे, कुणाला आहे, केव्हापासून आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करणं आणि ओहापोह करणं खूप गरजेचं असतं.
0: डॉक्टर, ॲलर्जी ही कशामुळे होते आणि त्याचे काही प्रकार आहेत का याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं सांगायचं या चराचरामध्ये जितक्या काही गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी आपल्याला होऊ शकते. ॲलर्जीचे एक ना अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यापैकी जास्त प्रमाणात ज्या दिसून येतात त्याबद्दल आपण सांगूयात. उदाहरणार्थ विशिष्ट अन्नपदार्थ, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, मासे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचे केस, याची ॲलर्जी होऊ शकते. शक्यतो शिक्षक लोक असतात ते आपल्याला सांगतात की खडूची मला ॲलर्जी आहे सर. खडू हातात घेतला, डस्टरने फाळा पुसला की ज्या शिंका सुरू होतात त्या माझ्या काही थांबतच नाहीत. काहींना धुळीची ॲलर्जी असते, काहींना प्रदूषणामुळे होणारी ॲलर्जी असते, काहींना सेंट किंवा परफ्यूम यांचा वास अगदी सहन होत नाही, इव्हन फुलांचा वास हा सुद्धा सहन होत नाही. काही रुग्णांना विशिष्ट औषधांची सुद्धा ॲलर्जी असते. असे एक ना एक प्रकार आपल्याला दिसून येतात. विशेषतः साबणाची ॲलर्जी असणं, डिटर्जंट पावडरची ॲलर्जी असणं अशा तक्रारी गृहिणी अनेकदा करत असतात. त्यामुळे आपल्याला असे दिसून येईल की हे सगळे बाह्य घटक आहेत की जे आपल्याला कुठे ना कुठेतरी अतिसंवेदनशील बनवतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, आणि त्रास झाला की शरीर लक्षण स्वरूपाने आपला आजार व्यक्त करण्यास सुरुवात करतात. परंतु यापेक्षा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन होमिओपॅथीने आपल्याला हा दिलेला आहे की ही ॲलर्जी आपल्याला होते तर याचं कारण आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: आपल्याला ॲलर्जी का होते ह्याचं कारण आपण जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर, ॲलर्जी कशामुळे होते हे होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीनं शोधून काढलं जातं?
1: आधी सांगितल्याप्रमाणे काही बाह्य घटक असतात आणि काही अंतर्घटक असतात. तर आपण आता होमिओपॅथिक दृष्टिकोनातून ॲलर्जीचा अभ्यास हा कसा केला जातो हे आपण समजून घेऊयात. आपण इथे एक उदाहरण देऊयात की एक गृहिणी येते आणि ती सांगते की डॉक्टर, मला 4 वर्ष झाले डिटर्जंट पावडरची ॲलर्जी आहे. आता आपण याबद्दल सखोल विचार करूयात की या गृहिणीलाच ॲलर्जी का झाली, या गृहिणीला ही ॲलर्जी 4 वर्षापासूनच का झाली, आणि या गृहिणीला ॲलर्जीचाच त्रास का झाला. म्हणजे व्यक्ती परत्वे, दोष परत्वे आणि काल परत्वे हे आपल्याला याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर होमिओपॅथी या कारणाला खूप महत्व देते की तो आजार समूळ नष्ट करण्यासाठी ॲलर्जीच्या लक्षणांचा जितका सखोल विचार केला जातो त्याचप्रमाणे त्या आजाराचा मूळ

0: कारण शोधण्याचं जे काही कार्य आहे हा होमिओपॅथिक डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या इतिहासातून शोधून काढत असतो आणि ते मूळ कारण मिळाल्यामुळेच होमिओपॅथी आजार मुळासकट बरा करू शकते.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे
2: 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
3: डॉक्टर, जुनी सर्दी आणि ॲलर्जी यामध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल आपण काय सांगा?
0: नक्कीच, लक्षणांचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस आपल्याला रुग्ण येताना सांगतात की डॉक्टर, सकाळी चादर झटकल्यापासून मला ज्या शिंका सुरू होतात त्या दिवसभर राहतात. आणि ह्या शिंका अगदी मामूली नसतात, खूप जोर जोरात आणि अफाट ह्या शिंका असतात. बिचारा रुग्ण त्याने अक्षरशः मेटाकुटीला येतो. नाकातून पाणी गळणे, नाक चोंदणे, नाक व घशात खाज येणे किंवा नाकात घशात खवखवणे, अंगाला बारीक ताप वाटणे, अशक्तपणा येणे, डोकं जड पडणे, थंड वारा, हिवाळा सहन न होणे, त्याचप्रमाणे एसीची हवा सहन न होणे, जास्त प्रवास केल्यास लगेचच त्रास होणे, कानात गुडगुडणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल पडणे, पाणी येणे, नाकाचे हाड दुखणे, सल्ल्याप्रमाणे वाटणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाज बदलणे, नाकातून रक्त येणे, अशी एक ना विविध अंगाने याची लक्षणं आपल्याला समोर येताना दिसून येतात.
3: डॉक्टर, ॲलर्जीला जर वेळेचा आळा घातला नाही किंवा ॲलर्जीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल काय सांगाल आपण?
0: आता आपण ज्या ॲलर्जी बद्दल बोलतोय ती म्हणजे जुनी सर्दी शिंका. की बऱ्याचशा रुग्णांना काय होतं ना की ती ॲलर्जी जाते पण नंतर सायनसचा त्रास सुरू होतो, ती सर्दी जाते पण नंतर दम्याचा त्रास सुरू होतो, काहींना घशाचे आजार सुरू होतात, काहींना ऐकू येणं कमी होऊन जातं, काहींना फक्त नाकाचे हाड वाढले असं लक्षात येतं. परंतु कॉम्प्लिकेशन्स पर्यंत न जाता आपण जर ॲलर्जी व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू शकलो, त्याचं मूळ कारण जर आपण व्यवस्थित शोधू शकलो, तर होमिओपॅथीने त्याला लवकरच आळाही बसेल व तो कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. ॲलर्जीपासून आज कोणीही वंचित नाही. ॲलर्जी ही प्रत्येकाला होत असते. प्रत्येकाला कुठे ना कुठे आयुष्यात कधी ना कधी या ॲलर्जीचा सामना वर्षातले 6 ते 7 महिने करावा लागतं. ॲलर्जी ही सौम्य स्वरूपातही असू शकते किंवा ती तीव्र स्वरूपातही होऊ शकते. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना फक्त हिवाळ्यामध्ये सर्दीचा त्रास होतो, परंतु त्याला जर व्यवस्थित उपचार घेतले नाही तर कधी कधी वाटणारी ॲलर्जी किंवा कधी कधी वाटणाऱ्या शिंकांचा त्रास हा वर्षभर देखील होऊ शकतो. काही लोकांना फक्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्दीचा त्रास होतो. अशा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीप्रमाणे हा आजार त्याला वर्षातून कधी ना कधी जाणवतो आणि होत असतो. त्यामुळे आपण ऋतूसंधीचा खूप व्यवस्थित पद्धतीने विचार केला पाहिजेत. काही पथ्य आपल्या आचरणात येणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर ॲलर्जी होते याचं मूळ कारण हा होमिओपॅथिक डॉक्टर आपल्याकडून जाणून घेण्यासाठी त्याच्या खूप डिटेल हिस्ट्री टेकिंग करत असतो. अक्षरशः साध्या ॲलर्जीसाठी इतक्या प्रश्नांची काही आवश्यकता आहे का असंही रुग्णाला कधी कधी वाटायला लागतं आणि तो भंडावून जातो. परंतु होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही मूळतः इतर शास्त्रांच्या मानाने खूप वेगळी आहे. कारण प्रत्येक शास्त्राला काही वेगळे सिद्धांत आहेत आणि प्रत्येक शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणेच त्यांना मर्यादा देखील आहेत. परंतु होमिओपॅथी आपण पाहिलं तर हा शेवटचा पर्याय म्हणून लोक उपचारासाठी निवडतात. परंतु असं न करता होमिओपॅथीचे जे काही ज्ञान आहे आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. इंटरनेट आहे, टी व्ही आहे, रेडिओ आहे, वेगवेगळी पुस्तकं आहेत. या माध्यमातून होमिओपॅथीचं माफक ज्ञान प्रत्येकाने घ्यावं हे माझ्याकडनं मी प्रत्येक श्रोत्याला विनंती करू इच्छितो.
3: डॉक्टर, आतापर्यंत श्वसनाच्या ॲलर्जी बद्दलची माहिती दिली, त्याचबरोबर त्वचेवरती काही ॲलर्जी येते का?
0: त्वचेवर येणारी ॲलर्जी जर आपण पाहिलं तर खूप लोकांना ही लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याला शीतपित्त असं म्हणतात. बऱ्याचशा लोकांना कोरडी खाज येणं, कोरडी खाज सोबत काही गांध्या उठणं, इतक्या गांध्या उठतो की अंगाला सूज येते. ही सूज ठराविक काळापर्यंत राहते आणि नंतर पुन्हा निघून जाते. तर ही सूज वाटणारी किंवा ही त्वचेची जी ॲलर्जी आहे याचं मूळ कारण आहे ते म्हणजे आम्लपित्त. परंतु या शीतपित्ताचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करू शकलो, त्याची कारण मीमांसा करू शकलो, रुग्णाने जर व्यवस्थित इतिहास दिला आणि त्या इतिहासासोबतच आपल्याला त्या रुग्णाच्या आजाराचं जर मूळ कारण आपण शोधू शकलो तर शीतपित्ताचा किंवा त्वचेवर येणारी जी ॲलर्जी आहे ही सुद्धा प्रभावीपणे आपण बरी करू शकतो. आणि उपचारानंतर रुग्णाचं आयुष्य नक्कीच आनंदमय व सुखकारक होऊ शकते.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण ॲलर्जी बद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिली, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना

0: अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे
1: 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
7: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील. श्रोते हो, सकाळचे 10:50 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात ऐकूयात गोदावरी या चित्रपटातलं राहुल देशपांडे आणि AV प्रफुल्लचंद्र यांच्या स्वरातलं, AV प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत.

राहुल देशपांडे यांच्या स्वरातलं व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं, जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं, चित्रपट होता गोदावरी. आणि याच गीतासोबत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:58 होत आहेत। काही क्षणात ऐकूयात ठळक बातम्या।
5: विविध भारती पुणे ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8% पोहोचला आहे, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे। ही वृद्धी 140 कोटी नागरिकांचे कठोर परिश्रम आणि सामूहिक संकल्पाचं प्रतिबिंब आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। जगभरात संकटांची मालिका सुरू असताना भारतानं विकासगती कायम राखली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं 27 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह पुणे शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हे अधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व 21 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार

0: यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक 6 भरून नव्यानं मतदार नोंदणी करावी, तसंच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक 7 भरून आक्षेप नोंदवता येणार आहे. तसंच प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृह खासगीकरणाबाबतच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या गैरसमजातून पसरवलेल्या असून त्या सत्य परिस्थितीला धरून नाहीत. आदिवासी वसतिगृहांचं नियंत्रण, मालकी आणि संपूर्ण प्रशासकीय कारभार हा पूर्णतः शासनाकडेच आहे, असं आदिवासी विकास विभागानं सांगितलं आहे. वृत्तपत्रांमध्ये याविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगानं हे स्पष्टीकरण करण्यात आलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा भारतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ हेडगेवार स्मृती 11व्या खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत अविरत चौहान यानं खुल्या गटाचं विजेतेपद पटकावलं. अर्णव कांगो, प्रद्योत मिश्रा, उदयसिंह पाटील, प्रीतिका नंदी आणि चंद्रकांत डोंगरे यांनी अन्य गटात विजेतेपद मिळवलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 11:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोतेहो, आपल्या आयुष्यात असं बऱ्याच वेळा होतं की केलेले प्लॅन काही कारणाने रखडले जातात किंवा ते सुनियोजित होत नाहीत, अचानक काहीतरी गोष्टी येतात. पण मग अशा वेळी आपण निराश व्हायचं का जिंदगी एक सफर हे सुहाना असं म्हणत आपल्या आयुष्याचा आणखी आनंद घ्यायचा हे आपल्या हातात आहे. आज चंदूकाका सराफ मधुमालती ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात अशाच एका आयुष्याची गंमत सांगणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या या गीतानं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवडगाव चिंचवड पुणे संपर्क 94 22 311 106
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी मग चला पुणे दाढी आणि सन्सच्या मंगळसूत्र जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत
4: पुणे गाडगीळ आणि सन्स पारंपरिक साज आधुनिक अंदाज पुणे गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे
1: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा
7: श्रोते हो आज 1 सप्टेंबर 1 सप्टेंबर हा दिवस जागतिक पत्र दिवस म्हणून साजरा केला जातो नवीन पिढीपेक्षा सुद्धा आजवरच्या अनेक पिढ्यांना अनेक वर्ष ज्या माध्यमानं त्यांच्या माणसांना भावनांना जपून ठेवलं असं माध्यम म्हणजे पत्रांचं माध्यम आपुलकी आत्मीयता जिव्हाळा प्रेम आदर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय छानपणे पोहोचवायचं असेल तर पत्र हे खूप छान माध्यम आहे आज जागतिक पत्रा दिनानिमित्त कार्यक्रमात ऐकूयात कन्यादान ह्या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत शब्द नीरज यांचे संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: काय काकू आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला, तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल मॉडर्न स्कूल समोर जंगली महाराज रोड पुणे। फोन 8087808797।
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
6: श्रोते हो आपण ऐकताय चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बॉबी या चित्रपटातलं। मन्ना डे आणि शैलेंद्र यांच्या स्वरातलं हे गीत आहे, विठ्ठलभाई पटेल यांचं। संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात काही क्षणात.
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचेही वांदे होते.
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखतायत.
2: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
2: हा घे नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की

0: कर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59.
2: गणपतये नमो नमः.
3: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय.
4: दि विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
3: तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या साथीला. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
4: दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायडेंची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक सास आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमा अंजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
4: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कर्ज या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत, आनंद बक्षी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

कर्ज या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या शब्दांना संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, आपण ऐकताय चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतरचं गीत ऐकूयात काही क्षणात.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
2: गुडविल दुकान लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर पुणे.
1: अटी लागू.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत ऐकूयात. शब्द राहुल देव, संगीत राहुल देव बर्मन यांचं.

सागर या चित्रपटातलं एस पी बालासुब्रमण्यम यांच्या स्वरातलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात काही क्षणात.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे

0: श्रोतेहो शराबी या चित्रपटातलं अंजान यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं बप्पी लहरी यांनी. स्वर होता किशोर कुमार यांचा.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा दाढी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांड पांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि आपण ऐकताय चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. ऐकूयात एक दुजे के लिए ह्या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं हे गीत. आनंद बक्षी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: एक दूजे के लिए या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: सत्ते पे सत्ता या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत होतं गुलशन बावरा यांचं. स्वरबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. आणि या गीतासोबतच चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 11:58 आणि 10 सेकंद होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकेतल्या ॲशविले इथं आयोजित G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेंच्या गव्हर्नर्सच्या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. नेपाळमधील त्रिशुली जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी चिखलानं भरलेल्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या 600 अधिक कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार या महापुरात आतापर्यंत 939 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3925 जण बेपत्ता आहेत. यामध्ये 592 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत 11,000 अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. भंडारा शहरातील बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगानं पूर्ण करत आरोपीविरुद्ध अवघ्या 24 दिवसात 576 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं आहे. 6 ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. या प्रकरणातील आरोपी रोहित वासनिक हा न्यायालयीन कोठडीत असून सध्या नागपूर मध्य कारागृहात आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 13 विविध विद्याशाखांच्या 130 वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्युत्तर पदवी

0: पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला विनाविलंब शुल्कासह 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील जुलै 2017 साठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवीबरोबरच दूरशिक्षणाद्वारे आणखी एक पदवी मिळवता येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना घरबसल्या आणि त्यांच्या सवडी आणि आवडीनुसार शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठ दूरस्थ शिक्षण प्रणालीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 12:02 होत आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन आपली आवड हा कार्यक्रम. सादर करते संजय भुजबळ.

0: हॅलो,
1: हेलो,
0: फोन
1: मी
0: इन आपली
1: विजया
0: आवड
1: जाधव
0: कार्यक्रमात
1: बोलती
0: आपलं स्वागत आहे.
1: हो मी विजया जाधव बोलतीये.
0: बोला,
1: मला गाणं द्यायचंय,
0: कुठलं गाणं देऊ?
1: माझ्या सगळ्या आकाशवाणीच्या बहीण भावांकरता आणि माझ्या भावांकरता गाणं द्यायचंय.
0: राखी पौर्णिमेनिमित्त आज आपण बोलतो आहोत. तर राखी पौर्णिमेला 28 तारखेला. बोला.
1: सोनियाच्या ताटी उजळायला ज्योती,
0: वा,
1: हो वाईचे भाऊराया.
0: नक्की नक्की ऐकता येईल. काय, कुठून बोलता म्हणालात?
1: मी पुण्यातूनच बोलते.
0: ओके.
1: हो
0: काय राखी, या सणात म्हणजे ज्या अनेक गोष्टींमध्ये बदल झालेत, तसं राखी सण त्याच्या सादरीकरणात काही बदल झालाय का? कारण काही काही गोष्टी ह्या न बदलणाऱ्या असतात. नातं
1: होतो
0: असेल,
1: ना.
0: भावना असतील.
1: पूर्वी कसे भाऊ भाऊ यायचे भाऊबीजेला, आम्ही जायचं राखी पौर्णिमेला.
0: हा,
1: आता काय, आता होत नाही वयामानाने पौर्णिमे.
0: हो, तो एक बदल झाला आहेच आहे. पण
1: हो ना,
0: राखी पाठवण्याच्याही अनेक विविध
1: आता
0: पद्धती.
1: पाठवणं पण होत नाही.
0: अच्छा, पाठवणं पण होत
1: हा
0: नाहीये.
1: ना, हो ना.
0: व्यस्त आहोत आपण आपापल्या आयुष्यांमध्ये.
1: मग त्यांना म्हणलं गाण्याचं आयोजन त्यांना द्यावं, राख्या भांड्यासारखं होईल.
0: राखी बघा, म्हणजे ही आणखी एक पद्धत झाली राखी पौर्णिमा साजरी करण्याची, की रेडिओवरनं त्यांना शुभेच्छा द्या आणि राखी पौर्णिमा साजरी करा.
1: ते नाशिकला असतात तर
0: बरं.
1: त्यांना मोबाईल वरनं गाणे पाठवून द्यायचे.
0: वा. आणि आता रेडिओवरनं पण एक गाणं तुमचं जाणार आहे,
1: हो
0: सोनियाच्या
1: ना,
0: ताटी. नाव सांगितलेत का
1: हो.
0: भावांचं?
1: भावांचं चंद्रकांत आणि राजेंद्र.
0: ओके, चला ऐकूया.
1: चंद्रकांत वडनेरे आणि राजेंद्र वडनेरे.
0: नक्की ऐकूया तुम्ही पसंत
1: हो
0: केलेलं भावासाठीचं हे गीत.
1: हो तुमच्या करता पण.
0: नक्की स्वागत. धन्यवाद.
1: राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
0: तुम्हालाही खूप
1: सगळ्यांना.
0: खूप शुभेच्छा. हॅलो,
2: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हो, आपण कोण बोलता?
0: संजय भुजबळ.
2: आपल्याला गाणं द्यायचंय.
0: सांगा ना कुठलं. आपण कोण बोलताय तेही सांगा.
2: मी सिंधुबाई काटे, पिंपळे सौदागर वरून.
0: ओके, सांगा गाणं आता.
2: जे रक्षाबंधनच्या याच्यावर असेल ते गाणं लावा, तर माझ्या लक्षात नाहीये.
0: सोनियाच्या ताटी गाण्यासाठी आली एक वसंती, ते ऐकू.
2: हो चालेल.

0: चालेल.
1: वा वा, तुमची राखी पौर्णिमा कशी साजरी होते? मागच्या कॉलमध्ये त्यांनी सांगितलं की आता काय भावाकडे जाणं होत नाही, भाऊ येत नाहीत, राखी पाठवणंही होत नाही, इथपर्यंत त्यांनी सांगितलं.
0: आता तसं नाही, आपलं जवळ आहे चिंचवली देवगावच्या आडेल. कसं आता आमची मालक वारल्यामुळं जरा मन हे झाल्यामुळं मग एखाद्या वर्षी जातो किंवा नाही जात.
1: बरोबर, पण तरी राखी पाठवणं, त्यानिमित्तानं फोन होणं,
0: नाही मग कसं आहे आपण आता तेच धरून जर बसलं दुःख तर बाकीची पण नाराज होतात ना.
1: खरं सगळीच नाती आपल्याला सांभाळायची असतात.
0: हो, आणि सण काय असे सारखे म्हणजे येत नसतात, पण तो दिवस गेल्यानंतर दुसरा आपल्याला आनंदच नाही ना.
1: खरं खरंच आहे.
0: हो, त्यापेक्षा चला ते विसरून आपण आपल्या ह्यांनी चालत राहायचं.
1: अगदी बरोबर, या वेळेच्या समयाच्या धारेसोबत चालावं लागतं.
0: हा, आणि जरी भाऊ आले नाही आले तरी ती चूक आपण मनात धरून तेच आपण बाळगायचं नाही.
1: बरोबर आहे, आपण म्हणाल त्याप्रमाणे आपलंही कधी होतं कधी होत नाही.
0: हो हो, हा ते तेव्हा म्हणतात का तू आज आली नाही आणि मी कसं यायचं, असं नाहीये. चुकी होतीये होत नाही असं नाहीये, पण
1: मुळात ती चूक नसतेच, ती अपरिहार्यता असते असं आपण समजायचं.
0: हा, आता देवात कसं आहे, देव नाही का कुणावर उसायचं नाही फुगायचं नाही. आपल्या मार्गानं आपण चालायचं, आपलं कर्तव्य आपण चांगलं पार पाडायचं.
1: खरं खरंच आहे,
0: हेच आहे काय जन्माची ऊन काहीच उपयोग नाही. आपण सगळ्या सगळं चांगलं राहिलं, चांगलं बोललं, हाच आनंद आहे आपल्याला.
1: बरोबर आहे, त्या अर्थानं माणसानं देवासारखं जगायला हवं.
0: हो
1: की नाही?
0: हो हो,
1: चल
0: तेच पाहिजे आपल्याला, दुसरं काही नाही.
1: ऐकवतोय सोनियाच्या ताटी.
0: हो चालेल चालेल, धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: विठ्ठल देशपांडे मिरज.
0: स्वागत.
1: आज एक नाट्यगीत ऐकायचं आहे.
0: कुठचं?
1: जय गंगे भागीरथी.
0: वा.
1: आणि प्रथमतः सर्व श्रोते भगिनींना नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण आज रक्षाबंधन आहे.
0: होय, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.
1: जय गंगे भागीरथी हे गाणं ऐकायचं आहे.
0: नक्की. अगदीच जर आजच्या दिवसाशी संबंध जोडायचा म्हटलं तर गंगा ही खरोखर भागीरथी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणणं एक मोठं दायित्व तिच्यावर आहे. हे सगळे सणवार आहे, आपली संस्कृती आहे. मला वाटतं ही गंगेप्रमाणेच वाहत वाहत मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येत राहिली आहे. अर्थात आज आपण बोलतो आहोत एका अशा दिवशी की पूर्ण जगभर चर्चा आहे ती नेपाळच्या महापुराची. नदीतूनच आलेला हा महापूर. इथे पुन्हा एकदा काही चुका मानवाकडून होतात, काही नैसर्गिक अपरिहार्य घडामोड असं म्हणता येईल.
1: नाही, निसर्गातली घडामोड ही क्वचित होत असते, पण या जास्तीत जास्त आपल्या हातनं झालेल्याच चुका असतात. त्यालाच त्यामुळेच निसर्ग कोपतो.
0: अगदीच. पण खरंच जर भूकंपामुळे झालं असेल तर
1: नाही, कसंही झालं असेल, जे काही असेल ते पण झालं ते वाईट झालं.
0: वाईट वाईटच.
1: पण आज ह्या गाण्याचं एक हे सांगताना तर हे गाणं ज्या नाटकातलं आहे त्या हे गाणं काव्य कसं लिहिलं गेलं त्या ह्याच्यावरची सकाळी रेनबो मुंबईवरती कार्यक्रम लागला. हा, तर त्यावरती तो कार्यक्रम लागला होता. त्यामुळे तुम्हाला आता नेमकं आता ते लक्षात नाही माझे ते दोन नाटकं एकाच दिवशी 9 आणि 10 ऑक्टोबरला 1960 जी प्रसिद्ध हे झाली होती त्या त्यातल्या एका गाण्याच्या ह्याच्यावरनं ह्या काव्याची कल्पना आणि हे शेवटी कसं लिहिलं गेलं त्या ह्याच्याकडनं लेखकाकडनं.
0: बरोबर.
1: तो जवळजवळ फार जुना काळ आहे म्हणजे तो अकबराच्या त्या ह्याच्यावरनं ते हे झालं होतं.
0: पण
1: त्या ह्याच्यावरनं म्हणजे त्या नाटकाचा इतिहास कसा झाला, कसं लिहिलं गेलं नाटक किंवा काव्य त्या ह्याच्यावरनं हे झालं होतं.
0: निश्चित. त्या काळातल्या घटना असतील, तो इतिहास असेल, आजूबाजूचा सगळा परिसर असेल, आजूबाजूची सगळी चहलपहल असेल, संस्कृती असेल, तीच नाटकांमधून पुढे सिनेमांमधून येत राहिली आणि आपल्याला एक डॉक्युमेंटेशन आपल्यासाठी.
1: नाही, फक्त त्याच्या

0: हरकत
1: पण त्याच्यावर नव्हत्या, त्या नाटकाचा इतिहास कसा झाला, कसं लिहिलं गेलं नाटक किंवा काव्य,
0: बरोबर
1: याच्यावरनं हे झालं होतं.
0: निश्चित त्या काळातल्या घटना असतील, तो इतिहास असेल, आजूबाजूचा सगळा परिसर असेल, आजूबाजूची सगळी चहलपहल असेल, संस्कृती असेल, तीच नाटकांमधून पुढे सिनेमांमधून येत राहिली आणि आपल्याला एक डॉक्युमेंटेशन आपल्यासाठी
1: नाही फक्त त्याच्यामध्ये